भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे दशक पहिले समास सहावा श्रोत्यांचे वर्णन। आता भक्त ज्ञानी सज्जन विरक्त योगी गुणसंपन्न अशा सत्यवादी श्रोत्यांना वंदन करूया। सत्वाचे आगर बुद्धीचे सागर नाना शब्दरत्नांची खाण म्हणजे श्रोते होय। जे नाना अर्थरूपी अमृताचे भोक्ते असतात प्रसंगी वक्त्यापेक्षा श्रेष्ठ वक्ते असलेले असे श्रोते असतात। नाना संशय दूर करणारे असे निश्चयी पुरुष म्हणजे श्रोते असतात। त्यांची धारणाशक्ती अपार असते। त्यांना ईश्वराचे अवतार किंवा बसलेले प्रत्यक्ष ईश्वर देखील म्हणता येईल। अत्यंत शांत सात्विक अशा ऋषी किंवा ईश्वराचे प्रतिनिधी असलेले श्रोते सभामंडळाला अत्यंत शोभा आणतात। त्यांच्या हृदयात वेदगर्भ राहतो, मुखात सरस्वती वास करते। ते जे जे बोलतात त्यातून देवगुरू असल्याचा भास होतो। अग्निप्रमाणे पवित्र स्फूर्ती किरण देणारे दिनकर ज्ञानात श्रेष्ठ असल्याने ब्रह्मांड बोध देणारे असे श्रोते असतात। ते अखंड सावध असतात। त्यांना त्रिकालाचे ज्ञान असते। सर्व काळ ते कोणताही अभिमान न बाळगता आत्मज्ञानात मग्न असतात। ज्यांच्या दृष्टी खालून गेलेले नाही असे काहीच नाही। सर्व गोष्टी ते मनाने जाणतात। आपल्याला जे जे काही आठवते ते त्यांना आधीच माहिती असते। त्यामुळे त्यांच्यासमोर ज्ञातेपण घेऊन आपण काय सांगावे। मात्र हे श्रोते गुणग्राहक आहेत, त्यामुळे कोणतीही शंका न बाळगता सांगत आहेत। ते ऐकत आहेत हे माझं भाग्यच आहे। नेहमी दिव्य अन्न सेवन करणारे कधी साधे जेवतात त्याप्रमाणे आज माझी प्राकृत वचने ऐकत आहेत। आपल्या शक्तीनुसार भावानुसार परमेश्वराची पूजा करावी। मात्र पूजा करूच नये हा विचार कुठेच नाही। त्याप्रमाणे मी मुखदुर्बळ आहे तरी देखील मी ही पूजा करीत आहे। श्रोते म्हणजे केवळ परमेश्वरच आहेत। त्यांची पूजा मी फार बोलून करीत आहे। मला व्युत्पत्तीचे ज्ञान नाही, चातुर्य नाही, व्यवस्थितपणा नाही, भक्ती ज्ञान वैराग्य नाही, वचनात माधुर्य नाही असा माझा वागविलास आहे। पण जगदीश भावाचा भुकेला आहे म्हणून सावकाश बोलत आहे। श्रोते हो, तुम्ही जगदीशाची मूर्ती आहात। तरीही मी अल्पमती बुद्धिहीन व्युत्पत्ती न जाणणारा आपली सलगी करीत आहे। समर्थाचा पुत्र मूर्ख असला तरी त्याच्या अंगी सामर्थ्य असते। त्याप्रमाणे तुम्हा संतांची जवळीक आहे म्हणून मी हे धाडस करीत आहे। वाघ सिंह भयानक असतात, मात्र त्याचे पिले त्यांच्यासमोर निशंकपणे खेळतात। त्याप्रमाणे संतांचा अंकित असलेला मी तुमच्यासमोर बोलत आहे। माझी चिंता तुमचे चित्त वाहिलंच की आपले बोलणे वावगे असले की त्यात सुधारणा करावी लागते। परंतु न्यून पूर्ण करा असे मला सांगावे लागत नाही। तुम्ही संत सज्जन विश्वाचे मायबाप आहात, प्रेमाने माझ्यासाठी हे कराल असा विश्वास वाटतो। माझ्या म्हणण्याचा आशय जाणून उचित ते करावे, पुढील कथेकडे लक्ष द्यावे अशी विनंती हा दासानुदास करीत आहे। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रोतेस्तवन नाम समास षष्ठ समाप्त।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. देव अत्यंत मायाळू आहे. तुम्ही फार कष्ट करून इथे येता, किती दगद किती त्रास तुम्हाला सोसावा लागतो. बरं, इथे आल्यावर हाल काय कमी होतात. परंतु इथं कशासाठी आपण येतो, आपल्याला काय हवं आहे हे आपल्याला कळतं का? आपल्याला देव खरोखरच हवासा वाटतो का याचा विचारच आपण फारसा करत नाही. आपल्यावर काही संकट आलं किंबहुना आपलं काही वाईट झालं की आपण म्हणतो, देवानं असं कसं केलं. असं म्हणणं यासारखं दुसरं पाप नाही. देवावर विश्वास न ठेवणारा माणूस यापेक्षा एक वेळ परवडला, कारण तो देवानं वाईट केलं असं तरी म्हणणार नाही. देव खरोखर अत्यंत मायाळू आहे. त्याला कोणाचंही दुःख सहन होत नाही. कोणत्या आईला आपल्या मुलाला दुःख कष्ट झालेलं आवडेल? म्हणून देवानं माझं वाईट केलं ही खोटी समजूत प्रथम मनातून काढून टाका. द्रौपदीला जेव्हा वस्त्रहरणासाठी दुःशासनानं भरसभेत खेचलं, तेव्हा तिला वाटत होते की पांडवांना हे सहन होणार नाही, ते माझी विटंबना होऊ देणार नाहीत, ते दुःशासनाची खांडोळी करतील. तिला पांडवाबद्दल विश्वास वाटत होता. दुःशासनानं जेव्हा तिच्या पदराला हात घातला, तेव्हा तिनं आशेनं धर्माकडं पाहिलं. धर्माला वाटलं, आता विरोध केला तर आपलं सत्याचं व्रत उघडं पडेल, म्हणून त्यानं लाजेनं मान खाली घातली. हे कसलं अहमपणानं लडबडलेलं सत्य! तीच स्थिती इतर पांडवांची झाली. पुढं तिनं भीष्माचार्यांकडं पाहिलं, परंतु त्यांनीही मान खाली घातली. तेव्हा मात्र तिनं जगाची आशा सोडली आणि कळकळीनं परमात्मा श्रीकृष्ण त्याला हाक मारली आणि त्यांना अनेक वस्त्र पुरवून तिची आबरू रक्षण केली. पुढं तिला एकदा श्रीकृष्ण भेटला असताना तिने त्याला विचारलं की आधीच तू माझ्या बचावासाठी का नाही धावलास? तो दुष्ट केस धरून मला खेचून नेत असतानाच का नाही धावलास? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, त्यात माझा काय दोष? मी तुझ्या रक्षणासाठी आतुर होतो, परंतु तुला पांडवांची आणि इतरांची आशा होती, ते रक्षण करतील असं तुला वाटत होतं. मला दरवाजा खुला नव्हता, मग मी कसा येऊ? तू जगताची आशा सोडलीस आणि मला बोलावलंस, त्याबरोबर मी तुझ्या भेटीला धावलो. जगाची आशा आसक्ती सोडल्याशिवाय परमेश्वराला आपली हाक कशी पोहोचेल? ज्या गोष्टीवर आपलं प्रेम असतं त्याच गोष्टीची आपल्याला नळ लागते. आपल्याला देवाची नळ लागली आहे का? देवाचं प्रेम लागायला त्याच्या अखंड सहवासात राहण्याची अत्यंत जरुरी आहे. आणि हा सहवास जर कशाना साधत असेल तर तो एक त्याचं नाम घेतल्यानंच साधेल. भगवंताचं नाम घेऊन त्याचं प्रेम मिळवा हेच माझं सांगणं. सर्व विसरून भगवंताला अळवलं की तो कृपा करतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेत आपण आजपासून ऐकणार आहोत प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत लेखकाचे मनोगत. आपल्या कार्यव्यग्रतेतून आपण आपल्या लाडक्या मुलांसाठी थोडा वेळ दिलात म्हणून आरंभीच आपले धन्यवाद. पुस्तकं अनेक प्रकाशित होतात, लेखक आहेत, प्रकाशकही आहेत, वाचकही आहेत, तेव्हा पुस्तकं येतच राहतात. पण व्यवसायाच्या पलीकडे जाऊन काही पुस्तकं प्रत्यक्ष जीवनात रुजतात. लेखकाच्याही अंतर्मनात समोरच्या भरकटत चाललेल्या नव्या पिढीसाठी काही दाटून येते. हे दाटलेले लेखणीच्या पाऊलवाटेने कागदापर्यंत पोचते आणि सामाजिक ऋणाचा भाग म्हणून नवचैतन्यसारख्या एखाद्या ध्येयवादी प्रकाशनाला ते प्रसिद्धी करावेसे वाटते. या सगळ्यामध्ये म्हणूनच नवं काही घडविण्याचा ध्यास आहे. पालक मित्रांनो, लहान मुलं अनुकरणशील असतात हे सर्वांनाच माहिती आहे. मग ती वाचत नाहीत याचा दोष वाचणारे पालक त्यांना दिसत नाही या सत्याकडे लक्ष वेधून घेतो. पोटाच्या चाकोरीत मन यंत्राला बांधलं गेलंय हे सत्य मला मान्य आहे. भविष्याच्या तरतुदीत वर्तमान निष्ठून चाललंय हे आपल्यालाही अचानक जाणवतं, कळतं, पण इलाज नसतो. जन्माला येतात तेव्हा ज्या मुलांच्या आगमनाचा आपण उत्सव करतो त्यांच्या फुलण्या बहरण्याच्या वाटेवर आपली सोबत त्यांना वेळेअभावी लाभत नाही हे आपण सर्व सोसतो आहोत. पण हे होत असताना मुलांचं वय वाढत जाणं आपण जाणून घ्यायला हवं. पूर्वी प्रत्येक घर हे संस्कार केंद्र होतं, आता पालकांना संस्कार करायला वेळ नाही म्हणून संस्काराची शिबिरं घ्यावी लागतात. प्रसार माध्यमे पुढे केव्हा जबाबदारीने वागतील अशी आता शक्यता वाटत नाही. अशा यंत्रमय काळात शब्दांचा मंत्रच तुमच्या मुलांना सावरू शकतो. भविष्यकालीन तरतूद आपण फक्त घर पैसा इतक्यापुरतीच मर्यादित करतो, पण या सर्वांपेक्षा तुमची घडलेली मुलं हेच तुमचं सुरक्षित भविष्य आहे हे सुद्धा त्यांच्या घडत्या वयातच आपण लक्षात घ्यायला हवं. आणि म्हणूनच सुजान संवेदन क्षमतेवर विश्वास ठेवून उद्याच्या आरोग्यसंपन्न समाजाकरिता घडणाऱ्या मुलांसाठी हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा माझ्या मनात निर्माण झाली. आज बव्हंशी घरातली मुलं इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये शिकत असतात, मातृभाषेशी संपर्कच नसल्याने त्या भाषेतील थोर कलाकृतींशी मुलांचा संबंध जन्मात येत नाही. केशवसुत, बालकवी, कुसुमाग्रज, साने गुरुजी हे या मुलांना या जन्मात कळणारच नाही. मग इंग्रजी माध्यमात शिकतायत म्हणून शेक्सपियर, बायरन, शेले, वर्ड्सवर्थ इत्यादी कळणार आहेत का? तर केवळ संवाद सोयीपुरतेच येत असलेले इंग्रजी त्यांना इंग्रजी या वाघिणीच्या दुधापासून दूरच ठेवणार. पालक मित्रांनो, हा मजकूर जागृतपणे वाचलात, शब्दखोरपणे समर्थनाऐवजी अंतर्मुख झालात तर कळेल कुठलीच भाषा धडपणे तिच्या सर्व रस्स शक्तीसह येत नाही अशी भयान प्रजा आपण वाढवित आहोत. त्यामुळे जाणीवपूर्वक मातृभाषेचे रंग गंध पालकांनी वेळेत वेळ काढून मुलांपुढे उलगडले पाहिजेत. म्हणूनच या पुस्तकातील लेखन ज्यांची मुले इंग्रजी माध्यमात शिकतायत अशा पालकांनी त्यांना वाचून दाखवावेत. थोडा परिचित वाचून सोप्या त्यांना कळणाऱ्या मराठीत समजावून द्यायला हवा. कितीही वैज्ञानिक प्रगती हो, समाजात हवी तेवढी आधुनिकता येऊ, आंतरिक संस्कारांना पर्याय नाही. तो नसेल तर बाह्य करुणाशून्य प्रगतीला सूज म्हणावी लागेल. ते सामाजिक आरोग्य नव्हे. किशोरवयीन मुलांचा वयोगट मनापुढे ठेवून त्यांना समजेल अशा पद्धतीने हे लेखन केले आहे. काही वेळा भाषेचा स्तर विकसित व्हावा या हेतूने प्रारंभी साधे सोपे, मग हळूहळू जरा न गेलेले शब्द वेगळी वळले, शब्दांच्या जरा झोकदार लगबी येत गेले आहेत. एखादा शब्द अडलाच तर तुम्हाला विचारून मुले शब्दसंग्रही सुद्धा वाढू शकतात. पण खरे सांगू का, जे तुमच्या मुलांना केव्हा तुम्हाला केव्हा तरी सांगायचं होतं ते मीच वेळात वेळ काढून लिहून काढलं आणि आता तुमच्या आपुलकीच्या जिव्हाळ्यानं आणि तुमच्या सहकार्याने मी तुमच्या मुलांपर्यंत पोहोचवणार आहे. मुलांचे वाढदिवस, त्यांच्या मित्रांचे वाढदिवस अशा मुलांच्या आयुष्यातील शुभप्रसंगी मुद्दाम हे पुस्तक त्यांच्या हाती आपण दिलं
तर समाजातील विचार प्रदूषणाच्या वावटळीत एक दिवा उजळण्याचा प्रयत्न करण्याच्या माझ्या आंतरिक ध्यासात आपणही सोबतीला असल्याचा आनंद मला निश्चित होईल. आपल्या पाल्याच्या रूपाने एक अमृत घर आपल्या दारामध्ये बरसायला उत्सुक आहे. सृष्टीतील परम चैतन्यानं एक घमघमत दरवळणारं रोप आपल्या दारी रुजविलं आहे. त्याला योग्य खत, योग्य निगा म्हणजे मनपूर्वक लिहिलेले मुलांचे मने आकाराला यावीत या श्रद्धेने व्यक्त झालेले कुठलेही ग्रंथ त्या थोर ग्रंथकाराच्या दीपोत्सवात मी माझी इवलीशी पंटी घेऊन आलो आहे. पुस्तक वाचलं, मुलांना वाचून दाखवलं, तुमच्या मुलांनी वाचलं तर नेमकं काय वाटलं, काय जाणवलं, काय उजळलं, काय हवं होतं ते मोकळेपणे कळवलं तर आपली पत्रदोस्ती सुद्धा होऊ शकते, हे निश्चित.

मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. बस नो चर्चा नीता. मी ठरवलंय म्हणजे नक्की करून चालू आहे. बघा चला लग्नाच्या पुढच्या तयारीला लागा. नीता ऐकलंस ना? हो पण पण अण्णा, नीता चाचरत म्हणाली. हो पण तिचा पण ऐकायला अण्णा होतेच कुठे जागेवर. आपलं मत, आपली पसंती ही सर्वांची पसंती असं त्यांचं ठाम मत होतं. तो त्यांचा स्वभाव होता. माझं मत हेच एक मत या दृढ मताचे अण्णा कायम इतरांवर त्यांचं मत लादायचे. माझं मत हेच सगळ्या घराचं मत मानत आणि मग इतरांनाही त्यांचं मत इच्छा मानायला लावत मानावीच लागे. हो पण हे न मानवणारा मुलगा मग एक दिवस घरच नाही देशच सोडून गेला आणि नीतानंही पळून जाऊन लग्न केलं. मुलं असूनही अण्णा एकटे पडले. त्यांच्या एकमती स्वभावानं त्यांची मुलंही त्यांच्या आधाराला मुकली. मित्रमैत्रिणींनो, असे हट्टी दुराग्राही अण्णा किंवा त्यांची मुलं आपण अवतीभोवती बघतोच, खरं ना? आणि मग तेव्हा असं वाटतं अशा या निर्णायक वेळी दोन पावलं जर माघार घेतली दोघांनी आणि तुझं थोडं तुझं माझं हे धोरण स्वीकारत हाती असलेलं ध्येय पूर्ण केलं तर. पण लक्षात कोण घेतो? मला सांगा, या जगात कोणती तरी गोष्ट परिपूर्ण आहे का? मग माणूस असो की निसर्ग, अहो प्रत्येक गोष्ट हे अधिक उण्याचं संयोग आहे, संमिश्रण आहे. 99% देताना एक उणा गुण त्या किमयागारानं त्याच्या हातचा ठेवला आहे हे नक्की. आणि मग त्यातूनच गोडी अपूर्णतेची देईल जोड जीवा हा संदेशच त्या ईश्वरांनी दिला आहे असं म्हणायला हवं. हो पण लक्षात कोण घेतो? अहो देडमाला फुलं वाहताना सुद्धा बघा आपण मोगरा जाई जुई अशी सुगंधी फुलं निवडतो. पण गुलबक्षी किंवा सदाफुलीसारखी फुलं दूर सारतो. पण सुगंधाबरोबरच ही फुलं वाहिली तर दोन्हीतलं उणं उणावेल आणि अधिक दुणावेल. उणं वैशिष्ट्य ठरेल आणि मग रंगगंधाच्या संयोगातून देवाचा देव्हारा भरला की ते बघताना दोन्हीतल्याही थोड्या थोड्यानं आपला मनगाभाराही पूर्णतेने भरेल. पण लक्षात कोण घेतं? असं हे थोडं थोडं अधिक एकत्र येता खूप आनंद देऊन जातो आणि तो आनंद खरं तर पूर्णतेचा आनंद असतो. आणि मित्रमैत्रिणींनो, हे मर्म माझ्या लक्षात आलं, मनावर ठसलं ते एका साध्या प्रसंगातून. तो प्रसंगच तुमच्यावर शेअर करते. तुझ्या उण्याची जागा मी भरते आणि माझ्यातल्या उण्याची जागा तू भर, म्हणजे असं उणं एकी एक वगळता अवघे पूर्णची होते हा अनुभव एका छोट्याशा प्रसंगातनं मला आला. त्याचं असं झालं, ऑफिसची पार्टी म्हणून आम्ही शेजारी शेजारी राहणाऱ्यांची बायकांचे नवरे आज घरी जेवायला नव्हते. रात्री फक्त घरात माझ्या पोळ्या चुरल्या होत्या. आता एकटीसाठी कुठं काय करायचं खूप कंटाळा आला. बहुतेकांकडे तेच होतं, कुणाकडे भाजी होती जास्ती, आमटी नव्हती, आमटी भाजी होती तर पोळ्या नव्हत्या. मग काय, आम्ही सगळ्याजणी
आपापल्या घरात जे जे काय थोडं थोडं होतं ते घेऊन एकत्र अंगत पंगत केली आणि प्रत्येकीचं थोडं थोडं उणं प्रत्येकी जवळ असलेल्या अधिकने भरून काढलं. बघा म्हणजे आमटी भात भाजी पोळी अगदी चारी ठाव जेवण झालं. हो माझ्याकडे फक्त पोळ्या असून सुद्धा थोडं तुझं थोडं माझं म्हणताना मस्त बेत जमला आणि त्याच क्षणी जाणवलं मनी ठसलं उमगलं की अरे हेच तर जीवनाचं मर्म आहे आणि ही गोष्ट खरंच खाण्या पिण्यापुरती मर्यादित नाही हा तर हे प्रत्येक बाबतीत हेच मर्म हेच सूत्र आपलं जीवनातलं उणे पण भरून काढणार आहे दुसऱ्याच्या थोड्याने माझं थोडं अधिक होणार आहे. आता मी म्हणेन ती पूर्व म्हणणारे मग एकटे पडतात पण असं थोडं तुझं थोडं माझं करत जगताना जगण्याचा उत्सव होतो मग क्षेत्र कोणतंही असो. आता घरात सासू सून ही जोडी सासू जुनं सोडना आणि नवं धरेना आणि सुनबाई नव्यातून त्याही काही वेगळं घेईनात स्वतःला बदलायला तयार नाही. मग अशा वेळी शुक्रवाराची सवाष्ण शुक्रवारीच बोलवायची नाहीतर बोलवायचीच नाही सासू पक्ष. रविवारी मला सुट्टी असते रविवारी घालू शुक्रवाराची सवाष्ण. घराची रीत पाळण्याची सुनबाईंची सोयीस्कर रीत. आता दोघी मोडेन पण वाकणार नाही या बाण्याच्या सगळं माझंच खरं म्हणणाऱ्या. हो मग काय मग एकच परिणामी जीवती आई मात्र शुक्रवारही नाही आणि रविवारही नाही उपाशीच राहिली. हो पण इथं थोडं तुझं थोडं माझं म्हणत रविवारी शुक्रवाराचं व्रत साजरं केलं असतं तर पण लक्षात कोण घेतं. फक्त माझंच म्हणताना रीती राहणारी ओंझळ थोडं तुझं थोडं माझं म्हणत उणं करून असलेल्या अधिकांनी भरलं तर उण्याला उणं म्हणून नाकारण्यापेक्षा विशेष गुण म्हणून स्वीकारलं तर काय हो. या थोडं तुझं थोडं माझं मधून जे काही मिळतं ते फक्त सुखच असतो ते सुख अनुभवायला फक्त थोडं तुझं थोडं माझं हा मंत्र मात्र जपायला हवा जपायला हवा. प्रत्येकाचं थोडं थोडं कोणत्याही गोष्टीला पूर्णत्व देतं. रंग गंध या दोन्हीचं थोडं थोडं म्हणता म्हणता त्यातून आनंद द्विगुणित होतो मग तो देवाचा काय किंवा आपला काय बघा विचार करून पटतंय का. आणि पटलं तर लक्षातही घ्या नाहीतर एरवी आहेच पण लक्षात कोण घेतं. मित्रमैत्रिणींनो अशा शेअरिंगसाठी पुन्हा भेटूया.

0: नमस्कार, मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते आहे.
1: चला जाऊया. या कार्यक्रमात सध्या आपण भ्रमंती करत आहोत टोरंटो कॅनडा इथे. मंडळी, आपण आता जात आहोत सँडबँक या उद्यानामध्ये. मागील भागात म्हटल्याप्रमाणे कॅनडा इथे राहायला गेल्यावर हे लक्षात आले की इथे बहुतेक ठिकाणी लोकवस्ती असलेल्या आजूबाजूला प्रशस्त उद्यानं, नद्या, बागा, दरी, डोंगर, समुद्र किनारे आहेत आणि या सगळ्या मधोमध लोक राहत आहेत. मी गमतीने एकदा म्हणाले देखील, अच्छा, या उद्यानांजवळ, नद्यांजवळ अपवाद म्हणून लोकसुद्धा राहतात का? गमतीचा भाग सोडला तर स्वच्छ हवा, सगळीकडे नजर जाईल तिकडे निळे आभाळ, हिरवीगार झाडे दिसतात. खरं तर सँडबँक हा अशाच प्रकारात मोडणारा ऑन्टारियो लेकला लाभलेला किनारा आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या काठावर सँड ड्यून्सची निर्मिती झाली आहे. आता सँड ड्यून्स म्हणजे काय? तर सँड म्हणजे वाळू आणि ड्यून्स म्हणजे सर्पाकार आकाराची निर्मिती. या पांढऱ्या शुभ्र वाळूच्या लोणासारख्या दिसणाऱ्या वाळूने असे ड्यून्स म्हणजे सर्पाकार आकाराची निर्मिती झालेले ढिगारे दिसतात. यावरून चालताना त्यांच्या स्पर्शाने गुदगुले होतात. ते सुख अनुभवत चालत चालत समुद्रासारख्या भासणाऱ्या नदीला भेटायला जायचे. पाणी फार खोल नाही, त्यामुळे माझ्यासारख्या व्यक्तीला अजिबात न घाबरता कितीही वेळ पाण्यात चक्क चालत चालत जाता येते. ऑन्टारियो इथे अशा किनाऱ्याच्या बाजूने सरकारने मोठमोठाली उद्यानं तयार केली आहेत. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी अनेक कुटुंब मुलाबाळांसकट इथे पिकनिकचा आनंद लुटताना दिसतात. जॉगिंग, सायकल चालवणे, पोहणे, उन्हात वाळूत पालथे पडून सूर्यप्रकाशाचा आनंद लुटणे, अशा प्रकारे इथले लोक आपला मोकळा वेळ घालवतात. या ठिकाणी अनेक प्रकारचे स्थित्यंतर केलेले पक्षी दिसतात. त्यांना पाहणं, त्यांचं निरीक्षण करणं हे काहींना आवडू शकतं. प्रिन्स एडवर्ड काउंटी इथून अगदी जवळच आहे, तिथे जाऊन एका दिवसासाठी राहता येते. मंडळी, आपल्याला माहीत आहे का की टोरंटोची ही उद्यानं निर्माण करणारी एक संस्था आहे आणि ती संस्था नॉर्थ अमेरिकेतील सर्वात मोठी संस्था आहे. असो, सँडबॅग प्रोव्हिन्शियल पार्क लेक ऑन्टारियोच्या प्रिन्स एडवर्ड काउंटी इथे आहे. हे उद्यान प्रचंड मोठे म्हणजे 1550 हेक्टर, अर्थात आपल्या 3832 एकर एवढे आहे. इथला समुद्र किनारा नितळ, स्वच्छ आणि सँड ड्यून्ससाठी प्रसिद्ध आहे. तर ह्या ड्यून्सची सर्वसाधारण लांबी 8 किलोमीटर आहे असे मला समजले. काही ड्यून्स तर 25 मीटरपर्यंत उंच होते. निसर्गाचे असे काही चमत्कार पाहताना खरोखर मला अचंबित व्हायला होते. काही ड्यून्स लेक ऑन्टारियोपासून वेस्ट लेकपर्यंत गेलेले दिसतात आणि अशा नागमोडी आकारांच्या शुभ्र रंगाच्या पॅटर्न्सना एक टक पाहत राहावे असे वाटते. मंडळी, निसर्गप्रेमींना किंवा समुद्राचे वेड असणाऱ्या माझ्यासारख्या लोकांना इथे राहायला अनेक प्रकारची हॉटेल्स आहेत, त्यामुळे काही स्थानिक लोक वीकेंडला इथे येऊन राहिलेले दिसतात. आपल्यालाही कधीतरी येता येईल इथे राहायला. असो, या

गाणे गोष्टी गप्पा हो आपल्या चालू असतात हो की नाही. त्याच्यावर ज्ञान मिळवणे हा एक आपला हेतू असतो हो की नाही. नुसत्या गप्पा मारतो का आपण? नाही, आपण त्यातनं ज्ञान मिळवतो हो ना हो. ज्याच्यात ज्ञान आहे असंच मी तुमच्याशी बोलत असते हो की नाही. तसंच बोलायला पाहिजे की नाही? तुम्ही त्याशिवाय कसे काय हुशार होणार बरं हो की नाही माझ्या हुशार मित्रांनो हो ना. आज आपण आपल्या देवांच्या 10 अवतारांपैकी 9 अवतार आहे गौतम बुद्ध हो, आपण त्याला 9 अवतार मानतो. तर हे 36 पोरे पुण्याचे आणि त्यांनी ही माहिती आपल्याला दिलेली आहे. मुलांचा मासिक आहे माझ्यासमोर, जूनचा अंक आहे आणि त्याच्यामध्ये विष्णूचा 9 अवतार गौतम बुद्ध याविषयी 36 पोरेंनी जी माहिती दिलेली आहे ती मला खूप छान वाटली हो. थोडक्यात पण खूप खूप खूप काही ज्ञान त्याच्यात भरलेलं मला वाटलं, म्हणून असं वाटलं की ही माहिती तुम्हाला द्यावी हो ना. गौतम बुद्धाचं नाव तुम्ही ऐकलेलं आहे, त्याचा धडा तुम्हाला असतो हो की नाही. ते खूप महान होते हेही तुम्हाला माहिती आहे, पण त्यांची जी समग्र सखोल माहिती असते ती तुम्हाला नाही आहे हो की नाही. म्हणून मग आज थोडक्यात या सखोल माहितीकडे आपण जाऊयात. ऐकताय ना मग गौतम बुद्धाविषयी माहिती हो. विष्णूचा 9 अवतार गौतम बुद्ध ऐका बरं. पूर्व भारतात आपली पूर्वेकडची राज्य कोणकोणती? पूर्व भारतात बिहार, पश्चिम बंगाल आदी राज्य येतात. बिहार राज्याच्या नालंदा, औरंगाबाद, हाजीपूर, बिहार शरीफ, गया, पाटणा या भागात प्राचीन काळी मगध नावाचा देश होता हो. तुम्ही इतिहास शिकता, मगध येस माहिती तुम्हाला हो की नाही. या मगधाची, या साम्राज्याची कीर्ती चारही दिशांच्या राज्यांपर्यंत गेली होती. राजगृह ही त्याची राजधानी होती. गंगा नदीच्या उत्तरेला लिच्छवींचे मोठे शक्तिमान राज्य होते आणि त्या राज्याची राजधानी होती वैशाली हो. गंगा नदीच्या वायव्य दिशेला कौसल लोकांचे राज्य होते. ऐकताय ना? गंगा नदीच्या वायव्य दिशेला कौसल लोकांचे राज्य होते. त्याची राजधानी होती अयोध्या, पण ती उजाड झाली होती त्यामुळे तेथील राजांनी, श्रावस्ती नावाचं गाव आहे, तेथे नवीन राजधानी स्थापन केली. कोसल देशाच्या पूर्वेला रोहिणी नदी वाहत होती. तिच्या दोन्ही तीरांवर समोरासमोर शाक्य व कोलीय या दोन कुलांची स्वतंत्र गणराज्य होती. कोणती? शाक्य आणि कोलीय. शाक्य एक क्षत्रिय कुल होते. त्याची राजधानी कपिलवस्तू होती. या कपिलवस्तूमधली तुम्हाला गोष्ट मी आता सांगणार आहे, कळलं का मग हो. या कपिलवस्तू नगरीमध्ये एक देखणा तरुण राजपुत्र रथात बसून दररोज फेरफटका मारत असो. राजपुत्र येतो नगरीला, फेरफटका मारतो दररोज, काय चाललंय, कुठे चाललंय, कसं चाललंय बघायला. एके दिवशी त्याला रस्त्यानं जाता जाता एक म्हातारा माणूस दिसला. त्याचे अंग लटपटत होते. राजपुत्राला आश्चर्य वाटले, कारण अशा अवस्थेतला माणूस त्याने पूर्वी कधी पाहिलेलाच नव्हता. त्यानं त्या माणसासंबंधी रथाच्या सारथ्याला विचारलं. सारथी म्हणाला, युवराज, हा म्हातारा माणूस आहे. म्हातारपणी प्रत्येक माणसाची अशीच अवस्था होते. ते ऐकून राजपुत्राला वाईट वाटले. काही अंतर गेल्यावर त्याला रस्त्याच्या कडेला एक माणूस तळमळत असलेला दिसला. त्याला काही भयंकर रोग झाला होता, वेदनेने तो ओरडत होता. ते पाहून राजपुत्राला आणखी धक्का बसला. त्याच्या मनात विचारांचे वादळ सुरू झाले. आणखी थोडे अंतर गेलं, त्याला एक प्रेतयात्रा दिसली. बापरे, तिच्याबरोबर चाललेले लोक रडत होते, काहीतरी आक्रोश करत होते. त्याने सारथाला विचारलं, आज मी हे काय पाहतोय? सारथी म्हणाला, महाराज, माणसाचं आयुष्य असंच असतं. माणूस केव्हा तरी म्हातारा होतो, त्याचे हातपाय थकतात, माणसाला बऱ्याचदा निरनिराळे रोग होतात आणि शेवटी प्रत्येकजण मरण पावतो. यातून कोणाचीही सुटका होत नाही. या सर्व प्रसंगामुळे राजपुत्र फार बेचैन झाला. फेरफटक्याचा कार्यक्रम सोडून तो राजवाड्यावर परतला. विचार करत बसला, माणसाचं दुःख नाहीसं केलं पाहिजे, त्याला खरं सुख मिळवून दिलं पाहिजे असं राजपुत्राला वाटू लागलं. अशा या देखण्या राजबिंड तरुणाचं नाव होतं सिद्धार्थ. शाक्य घराण्यातल्या शुद्ध दोन राजाचा तो मुलगा होता. सिद्धार्थच्या आईचं नाव होतं मायादेवी. कपिलवस्तू शहराजवळ लुंबिनी नावाचं उद्यान होतं.
हे ठिकाण आता नेपाळमध्ये आहे. तिथे इसवीसन पूर्व 563 सिद्धार्थाचा जन्म झाला. दुर्दैवानं त्याच्या जन्मानंतर 7व्या दिवशी त्याची आई मायादेवी निवर्तली वारली. मग त्याची सावत्र आई आणि मावशीसुद्धा महाप्रजापतीने, तिचं नाव आहे महाप्रजापती, तिने सिद्धार्थाचं प्रेमाने संगोपन केलं. महाप्रजापतीला गौतमी असं दुसरं नावही होतं आणि तिच्या नावावरूनच लोक सिद्धार्थाला मग गौतम म्हणू लागले. सिद्धार्थ उर्फ गौतम बुद्धिमान होता, पण अन्य मुलांसारखा तो लहान मुलांसाठीच्या खेळात अन्य करमणुकीच्या साधनात रमत नसे. एकांतात विचार करत बसे. त्याने आपल्यासारखं पराक्रमी व्हावं, राजकारभारात निष्णात व्हावं म्हणून त्याच्या वडिलांनी शुद्धोदनांनी खूप प्रयत्न केले, पण ते निष्फळ झाले. गरिबाविषयीची कण, रोगी असहाय्य व्यक्ती याबद्दलची आपुलकी वाढत होती. संसाराविषयीची आसक्ती त्याची कमी कमी होत होती. मग गौतमाने वयाच्या 29व्या वर्षापर्यंत वैवाहिक सौख्य भोगलं होतं. त्याला मुलगाही झाला होता, त्याचं नाव होतं राहुल, माहिती आहे तुम्हाला. पण त्याचं मन रमेना, घर सोडण्याचा निश्चय पक्का झाला, निर्णय घेतला आणि एका रात्री पत्नी यशोधरा, मुलगा राहुल व अन्य कुटुंबीय यांना न सांगता रात्री सर्वजण झोपलेले असताना तो राजवाड्याच्या बाहेर पडला. अंगावरची श्रीमंत उंची वस्त्रे फेकून दिली, मानेपर्यंत रुणारे केस कापून टाकले. सुखाचा शोध घेण्यासाठी तो अरण्यात गेला. बापरे, अरण्यात जाऊन गौतमानं अनेक प्रकारे मन शांत करण्याचा प्रयत्न केला. शरीराला कष्ट दिले, उपास तपास केले, घोर तप केले, अन्नपाणी वाचून त्याचे शरीर क्षीण झाले. हा मार्ग उपयोगाचा नाही हे त्याला समजले. शेवटी तो गयेला गेला. तिथे निरंजना नदीच्या तीरावर पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसला. बराच काळ चिंतन केल्यावर त्याला 4 सत्ये गवसली. कोणती ती 4 सत्ये? ऐका, जग हे दुःखाने भरलेलं आहे. जगातील सर्व दुःखाचं मूळ आसक्ती आहे. हो, दुःखे नाहीशी करता येतील त्यासाठी अष्टांग मार्ग आचरला पाहिजे. अष्टांग मार्ग गौतम बुद्धाने सांगितलेला अष्टांग मार्ग कोणता आपण बघूया. आता अशा प्रकारे त्याला दिव्य ज्ञान प्राप्त झाले. तो बुद्ध म्हणजे ज्ञानी झाला. बुद्ध म्हणजे काय? मग ज्ञानी. लोक त्याला गौतम बुद्ध म्हणू लागले. ज्या पिंपळाच्या झाडाखाली गौतमाला ज्ञानप्राप्ती झाली त्या झाडाला बोधिवृक्ष असे नाव मिळाले. ज्या खडकावर गौतम बुद्ध बसला होता त्या खडकाला बोधिपर्यंक नाव मिळाले. या स्थानाला बोधिमंडप असेही म्हणतात. हे स्थान बोधगया येथे आहे. ते गया शहरापासून 10 किलोमीटर अंतरावरती आहे. सारनाथजवळील मृगवनात त्यांनी लोकांना उपदेश केला. गौतम बुद्धाने उपदेश केला आणि आपला अष्टांग मार्ग सांगितला. कोणता आहे? आपण एक एक ऐकूया. 1. लोक हो, यज्ञ केल्याने मोक्ष मिळत नाही. शरीराला ताप देऊनही तो मिळत नाही. मला खऱ्या सुखाचा मार्ग सापडला आहे. त्या मार्गाने तुम्ही गेलात तर सुखी व्हाल. कोणते कोणते मार्ग सांगितले बघा, किती सोपे आणि किती छान आहेत. आपण सुद्धा तेच केलं पाहिजे. तो म्हणतो 2, प्राणी मात्रावर दया करा. बघा, आपण शिकतो ना शाळेमध्ये. हो, प्राणी मात्रावर काय, सृष्टीतल्या सगळ्या प्राण्यांवरतीच प्रेम केलं पाहिजे, दया केली पाहिजे. हो, माणसाने माणसात तर प्रेम केलं पाहिजेच, परंतु प्राणी मात्रांवरही प्रेम केलं पाहिजे. कोणत्याही प्रकारची हिंसा करू नका. हो, कोणाला मनाने सुद्धा दुखवायचं नाही. मारायची तर गोष्ट दूरच आहे, कळलं का? कोणालाही दुखापत होईल, त्याच्या शरीराला मनाला दुखापत होईल असं कुणीही वागता कामा नये. 3, सर्वांशी समतेची वागणूक ठेवा. कळतंय का मंडळी? तू लहान, तो मोठा, तो श्रीमंत, तो गरीब, तो निज हा उच्च, हा ब्राह्मण, हा क्षुद्र, शोभतं का आपल्याला? नाही. माणसाने माणसाला माणूस म्हणूनच वागवलं पाहिजे, माणूस म्हणूनच बघितलं पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितले, सर्वांशी समतेची वागणूक ठेवा. हा ब्राह्मण, हा क्षुद्र असा भेदभाव करू नका. माणूस तिथून सगळा सारखाच आहे. 4, निंदा
चहाडी करू नका, खोटे बोलू नका. किती सोपं आणि साधं तत्वज्ञान आहे हो. हे सगळं जर आपण आचरण केलं तर जगातली सगळी दुःखे खरोखर नाहीशी होतील. आपण कोणाची निंदा करतो, चहाडी करतो, खोटं बोलतो, भांडणं करतो हो, त्याच्यामुळे जीवनात प्रश्न निर्माण होतात. या गोष्टी जर आपण केल्या नाहीत तर सगळे लोक सुखी होतील की नाही मग. म्हणून ते सांगताय, निंदा करू नका, चहाडी चुगली करू नका, खोटे बोलू नका, म्हणजे तुम्ही सुखी होऊ शकता. 5. दारू पिऊ नका. दारू काय पिण्याची गोष्ट आहे? अहो गाढवसुद्धा पित नाही तिला. दारू पिऊ नका, परोपकार करा. दारूने सर्वनाश होतो हे वारंवार सिद्ध झालं आहे. दारू पिणारे कुटुंब उद्ध्वस्त होऊन जातात, संसाराची वाताहत होते हे आपल्याला काही माहीत नाही का? माहीत आहे. म्हणून दारूच्या थेंबालाही स्पर्श करू नका आणि परोपकार करा. परोपकार, दुसऱ्यावर उपकार करावे, म्हणजे काय? आपल्याला शक्य असेल ती मदत इतरांना करावी. अशक्य मदत करा असं म्हणताय का ते नाही. तुमच्यातले 2 घास दुसऱ्याला देऊ शकता, दुसऱ्याचं थोडंसं काम तुम्ही करू शकता, दुसऱ्याची थोडीशी मदत तुम्ही करू शकता, आणि या परोपकारामुळे माणसं जोडली जातात हो. 6. माणसाच्या आयुष्यात खूप दुःख आहे, मान्य आहे. माणसाच्या आयुष्यात खूप दुःख आहे, ते लोभामुळे निर्माण होते. बघा किती सोपं सांगितले. मला हे हवं, मला ते हवं, माझं पण हवं, दुसऱ्याचं पण हवं. मला हा देश हवा, मला तो देश हवा, मला तो देश हवा, याचा देश हवा, त्याचा देश हवा. हा साम्राज्यवाद म्हणजे घेणे घेणे आणि घेणे. या लोभामुळे, या प्रवृत्तीमुळे जगामध्ये प्रचंड समस्या निर्माण होतात. घरातही समस्या या लोभामुळेच निर्माण होते हो. मला सगळं जास्त पाहिजे, मला स्तूप पाहिजे, मला सगळे आंबे पाहिजेत, मला छान छान दप्तर पाहिजे, त्याची शेतीही मला पाहिजे, त्याचं घरही मला पाहिजे. राम राम राम राम राम. हा लोभ संपत नाही हो, फार वाईट आहे तो. म्हणून ते म्हणतायत की तुमच्या जीवनात जे दुःख येतं ते अतिलोभामुळे येतं. म्हणून लोभ धरू नका. बापरे किती सोपं पण किती कठीण आहे ही गोष्ट. 7. सत्याने वागा. अर्थात सत्याने वागलं की जीवनात प्रश्नच निर्माण होत नाही. एक खोटं बोललं की माणसाला 10 वेळा खोटं बोलावं लागतं आणि आपण विसरून जातो आणि शेवटी ते उघडकीला येतं. म्हणून कधीही खोटं बोलू नये, भले परिणाम काहीही हो, सत्यच बोला. सत्याचे परिणाम तुम्हाला त्रास झाला तरी चालेल, पण सत्याला चिकटून राहायचं. खोटं बोलून कोणाचंही कल्याण आजपर्यंत जगामध्ये झालेलं नाही. सत्य हे कटू असतं, समोरच्याला टोचतं, त्याला राग येतो, येऊ द्या, पण तरीही खरंच बोला, त्याच्यातच आपला फायदा असतो. सत्यानं वागा, आपले आचरण शुद्ध आणि पवित्र ठेवा, मनावर ताबा ठेवा. बाप रे बाप, काय कठीण गोष्ट सांगतात हो बुद्ध महाराज. मनावर ताबा ठेवा, हेच तर ठेवता येत नाही आम्हाला हो. शाळेत गेलो की त्याची पेन्सिल हिसकावून घेतो, त्याचं दप्तर हिसकावून घेतो, त्याची पट्टी हिसकावून घेतो, त्याची पट्टी सोडून दप्तरातला पोहून घेतो आपण. रा करतो की नाही? खरं बोला, करतो आपण असं. असं करायचं असतं का? नाही. आपल्या मनावर ताबा ठेवलाच पाहिजे. आपली वस्तू फक्त आपली, दुसऱ्याची वस्तू आपली नाही. तिचा कितीही मोह झाला तरी ती घ्यायची नसते. दुसऱ्याची पेन्सिल कितीही छान असेल तरी ती घ्यायची नसते. आपल्या आईने जी आपल्याला दिलेली असते तीच पेन्सिल छान असते हो की नाही? कारण आपली आई पण छान असते हो की नाही? मग म्हणून कुठेही कोणत्याही बाबतीत आपला मनाचा ताबा सुटू द्यायचं नाही. कितीही वाटलं हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, तरी मन ताब्यात ठेवायला शिकायचं मंडळी. आणि आठवा आहे, असे वागल्याने चांग म्हणजे थोडक्यात चांगले वागल्याने जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होऊन माणसाला निर्वाण पद लाभते, मोक्ष मिळतो. हे तुम्हाला कळणार नाही, तरी मोठे झाल्यावर कळेल तुम्हाला. पण बुद्धाने ज्या 8 गोष्टी सांगितल्या त्या कळल्या की नाही तुम्हाला? हो, त्या कळण्यासारख्याच आहेत. तुम्ही छोटेच काय मोठ्यांनाही त्या कळण्यासारख्याच आहेत. आणि छोटे काय मोठे काय सगळ्यांनी बुद्धांनी सांगितलेल्या या 8 गोष्टींप्रमाणे वागलं तर जीवनात कोणत्याही समस्या राहणार नाहीत आणि आपल्या सहित सगळं जग सुख होऊन जाईल. म्हणून काय बुद्धांनी सांगितलेला हा अष्टांग मार्ग
अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो अंगीकारल्याने तसं आचरण केल्याने नुकसान तर नाहीच नाही पण फायदेच फायदे आहेत मंडळी, कळलं का? मग बघा, फुकट नाही त्यांना बुद्ध म्हणत, फुकट नाही त्यांना ज्ञानी म्हणत. जीवनाची अत्यंत महत्त्वाची 8 सूत्रं त्यांनी शोधून काढली, त्यासाठी तपश्चर्या केली, ते ज्ञानी झाले आणि त्यांनी मग या गोष्टी सगळ्या जगाला सांगितल्या आणि या बुद्ध धर्माचा प्रसार मग जगभर झाला. गौतम बुद्धाचे लाखोने अनुयायी जगभर आहेत कारण त्यांचं तत्त्वज्ञान अतिशय मनाला शांत करणारं आणि जगाला सुखी करणारं आहे. म्हणून कोट्यवधी लोक बुद्ध धर्माने आकर्षित झाले आणि त्याचे सदस्य बनले. कोट्यवधी लोक बौद्ध धर्म मानतात. अहो, कोट्यवधी लोकच काय, ती तत्वच अशी आहेत की सगळ्या जगानेच ती मानायची, तितकी सुंदर तत्व आहेत ती. म्हणून बुद्धाने म्हणजे बुद्ध धर्म अंगीकारला काय किंवा न अंगीकारला काय, बुद्ध महाराजांनी सांगितलेली जी अष्टांग मार्गाची जी तत्व आहेत ती इतकी सुंदर आहेत की सगळ्या जगाने त्याचं अनुकरण करावं आणि माणसाला माणूस म्हणून वागवावं, म्हणजे कुठेही प्रश्न शिल्लक राहत नाहीत का मंडळी? हो, थोडंसं कठीण होतं आजचं, पण ती 8 जी तत्त्व सांगितली ती सोपी आहेत की नाही, ती आपण आचरण करू शकतो की नाही, खोटं बोलायचं नाही असं आपण ठरू शकतो की नाही, खरंच बोलायचं असं आपण ठरू शकतो की नाही, दुसऱ्याला दुःख द्यायचं नाही आपण ठरू शकतो की ठरू शकतो. म्हणून मग ज्या ज्या तुम्ही लहान आहात तुम्हाला ह्या गोष्टी आजही शक्य आहेत. म्हणून अशा चांगल्या चांगल्या गोष्टी अंगीकारा. हो, दुसऱ्याला कसा त्रास होणार नाही हे बघायला शिका. घरी काय दारी काय कुठेही आपला कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची असते. म्हणजे समोरच्यालाही वाटतं अरे वा हा आपली काळजी घेतो आहे, आपणही याची काळजी घ्यायला पाहिजे, हो की नाही? मग शिरलं का डोक्यात? बरं, ठीक आहे. आता तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते, ऐका बरं. माणसाने कसं चतुर असावं, माणसाने कसं हुशार असावं? हो, स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, तेवढी फक्त ऐका. त्याचं नाव आहे चतुर अयाज. चतुर अयाज महमद गझनी नावाचा बादशाह, माहिती तुम्हाला, महमद गझनी नावाचा बादशाह होऊन गेलाय. त्याचा अयाज नावाचा एक सेवक होता. काय? अयाज. महमदाची त्याच्यावर फार मर्जी होती. हो, आता राजाला तो बादशाहला तो माणूस आवडतो म्हणजे तो काहीतरी खासच असणार, हो की नाही? महमदाची त्याच्यावर फार मर्जी होती कारण तो सेवक अशिक्षित असूनही अतिशय चतुर होता. बघा, शिकलेला नाही, अडाणी आहे पण कसा आहे, हुशार आहे. अनेक वेळा महमद त्याचा सल्ला घेत असे. इतर दरबारी अयाजचा द्वेष करायचा, अरे हा राजाच्या मर्जीतला आहे, राजाच्या पुढे पुढे करतो, राजा यालाच मान देतो. पण बाकीचे दरबारातले लोक त्याचा द्वेष करायचे. एक दिवस दरबारातील एका सेवकाने बादशाला म्हटले, महाराज आपण अयाजला इतका मान का देता, त्याचा सल्ला देखील ऐकता, शेवटी तो एक सेवक आहे, आमच्यासारखा त्यांच्यात आणि त्याच्यात असे विशेष काय आहे आम्हाला समजतच नाही. एक दिवस बादशाह गच्चीवर फिरत असताना त्याने दूरवर एक काफिला, हो काफिला जात असताना पाहिला. समूहाने जाणारी माणसं म्हणजे काफिला. बादशाहने एका दरबारीला बोलवले आणि सांगितले, मला सांग हा काफिला कुठून आला आहे. तो दरबारी गेला आणि पटकन म्हणाला, काफिला मदिनेहून आला आहे. मक्का मदिना तर माहिती आहे, मदिनेहून तो येतो आहे. कुठे जातोय? बादशाह म्हणाले. दरबारी चुप्प. हे तर मी विचारलेच नाही, जातो म्हणाला. बादशाहने ताबडतोब अयाजला बोलवलं आणि म्हणाला, तो काफिला कुठून आला आहे बघ जरा, चौकशी करून ये. अयाज झटकन गेला आणि पटकन आला आणि बादशाहला म्हणाला, तो काफिला मदिनेहून आला आहे. कुठे जातोय? अंगोराला जातोय. किती लोक आहेत काफिल्यात? 305 लोक आहेत. कशासाठी जात आहेत? अंगोरा हे त्यांचं वतन आहे, हजची यात्रा करून त्या अंगोराला परत जात आहेत. बादशाह म्हणाला, ठीक आहे जा. मग बादशाह समोर उभे असलेल्या त्या जळकूट दरबारीला म्हणाला, पहा अयाजने काफिल्याची सर्व माहिती कशी काढून आणली आणि ती देखील लगोलग. तो आपली बुद्धी चालवतो आणि चतुराईने कामे करतो, त्यामुळेच त्याच्यावर माझी मर्जी आहे.
केवळ दरबारी होऊन मान मिळत नाही, त्यासाठी खास गुणही अंगी असावे लागतात हो। आणि अशी जी गुणी माणसं असतात त्यांची जगात सर्वत्र वाहवा होत असते। बुद्धी ही अशी गोष्ट आहे की जगात सर्वत्र ती नावाजली जाते आणि त्यामुळे तुमची कीर्ती आणि प्रसिद्धीही वाढते हो। जगात नेहमी गुणांचं कौतुक होतं, रूपाचं नाही। भले रूप नसलं तरी चालेल, पण माणसामध्ये गुण हवेत। काय मंडळी, कळलं का? मग जाऊ आता, बाय बाय बेटा।

0: हेलो हाय बाल मित्रांनो, हाय, हाउ आर यू?
1: येस, यू आर फाईन.
0: हो, तुम्ही मजेतच असता माहिती आहे मला. ओ की नाही, आज मी तुम्हाला काहीतरी वेगळं सांगणार आहे. वेगळं? हो, वेगळं.

0: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेवराव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि आज आपल्या बरोबर आहे परत आपला पॉप्युलर मोस्ट वॉन्टेड गेस्ट मनीष गोडबोले, वन्यजीव अभ्यासक. मागच्या आठवड्यात बिबट्या झाला, साप झाला, माकडाची सुरुवात झालेली आहे. या आठवड्यात काय आहे मनीष?
1: या मध्यंतरी एक
0: मुंगूसही
1: मिळाला होता आपल्याला, जखमी झालेला. म्हणजे त्याचा
0: मनीष, मुंगूस पाळीव प्राणी नाही होऊ शकत का रे?
1: होतं ना मुंगूस. तुम्ही लहानपणापासून पिल्लू पाळलं तर तो घरातल्या पाळलेल्या कुत्र्यासारखा मागे पुढे हिंटो, पण तो ठेवणं अलाउड नाही. तो शेड्यूल म्हणजे फॉरेस्ट
0: नियमाप्रमाणे तुम्ही, पण तो पेट होऊ शकतो.
1: हो, पेट होऊ शकतो ना.
0: कसं असतो मुंगूसाचा स्वभाव?
1: जे तुमचं पेट झालेलं मुंगूस इतकं फ्रेंडली असतं तुमच्याशी की ते बिलकुल घरातल्या पाळलेल्या डॉग सारखं तुमच्या मागे पुढे हिंटतं. म्हणजे मी जेव्हा धुळ्यात होतो तेव्हा तिथं एक जखमी मुंगूस मला मिळालं होतं, तर ते बा तिचा पायाच हे झाला होता, तर तो नेचरमध्ये सर्वाईव्ह नाही म्हणून मग आपण तो घरीच ठेवला होता. तर तो घरातल्या पाळलेल्या कुत्र्यासारखा माझ्या मागे पुढे हिंडायचा.
0: म्हणजे तू त्याला घरात पिंजऱ्यात बिजऱ्यात कसं?
1: कधीच नाही, मोकळाच ठेवला त्याला, कधीच पिंजऱ्यात नाही.
0: खायला?
1: खायला काय, तो मिश्राहारी प्राणी, सगळ्या प्रकारचं फूड खात होतो.
0: भाज्या बिज्या पण?
1: हो.
0: ओके, तू सांगत होता काहीतरी.
1: तर मग तो असाच एक मुंगूस आम्हाला, त्याचा टाळू फाटला होता, चिरला गेला त्या ऍक्सिडेंट मध्ये, टू व्हीलर ने उडवलं, तर टाळू मधन त्याचा हे झाला. मी सरांकडे घेऊन आलो तो, तर त्यांनी म्हणजे आजपर्यंत मुंगूसाचा टाळू कोणी स्टिच केला नसेल. सरांनी त्याचा टाळू स्टिच केला, 4 महिने आम्ही तो मुंगूस सांभाळला, पूर्ण रिकवर झाला, त्याचं खाणं पिणं सगळं सुरू झालं, आणि तो मुंगूस आम्ही परत नेचरमध्ये रिलीज केला.
0: ओके.
1: तर मग हे असं, ते मनापासून तुमची इच्छा असेल तर मार्ग मिळतो. व फक्त तुमची मनापासून इच्छा हवी की आम्हाला या प्राण्याला वाचवायचंय.
0: हे पण मनीष, मला एक सांग, मला तुझं काम माहितीये. एक कौतुकापोटी मी तुला हा प्रश्न विचारतोय. हे तुम्ही लोक जे जेन्युइन लोक आहेत, आता राग मानू नको, पण तुमच्या या फील्डमध्ये फ्रॉड लोक खूप आहेत.
1: राग येण्यासारखं काहीच नाही.
0: आणि तू, मला माझं एक प्रामाणिक मत आहे, आम्हाला सामान्य लोकांना त्याच्याबद्दल तू सांग, अवेअर करावंस. मनीष खरंच सांग, तुला इतके स्नेक बाईट्स आहे, पॉयझनस स्नेक बाईट्स आहेत, तरी तुमचं प्राण्यांवर एवढं प्रेम का रे? काय म्हणजे काय? एक तर तुम्हाला याच्यात पैसा बिसा काहीच मिळत नाही, शून्य. लोकांचं प्रेम खूप मिळतं, रिस्पेक्ट खूप मिळतं, तुला काय मिळतं मनीष?
1: हे बघा, सगळ्यात मोठं तुमचं बक्षीस काय की आपल्यामुळे तो प्राणी बरा होऊन त्याच्या नैसर्गिक आदिवासात गेला, हे सगळ्यात मोठं. ते पैशात न मोजता येणारं गिफ्ट आहे सगळ्यात मोठं, की आपल्यामुळे एक जीव, भले तो माणूस का असे ना, मी माणसांसाठी देखील, म्हणजे स्नेक बाईटचे पेशंट जे, त्यांच्यासाठी सिव्हिलला जाऊन, म्हणजे ते तर माझ्या ओळखीचे नाही, फक्त कोणाच्या तरी रेफरन्सने, बॉय आमचे नातेवाईकाला
0: सापडला. इफ आय एम करेक्ट, तू मागच्या वेळेस सांगितलं होतं ते काही डॉक्टरांपेक्षा तुझं नॉलेज त्याच्यापेक्षा चांगलं आहे याबाबतीत.
1: हा, तर म्हणजे मी 3 MBBS डॉक्टरचं मत त्यावेळेला त्यांचं म्हणणं होतं की गँग्रेन झालेलंच नाही. मायकोचे चीफ सिक्युरिटी ऑफिसर होते रॉय म्हणून. तर म्हणजे त्यावेळेला त्यांना ऍडमिट केलेलं तिथं, ते एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये, तर त्या तिथल्या 3 डॉक्टरचं मत होतं की गँग्रेन झालेलंच नाही. आणि मी सांगत होतो की गँग्रेन, गँग्रेनची पहिली स्टेज जी, ज्याला सेल्युलायटिस म्हटलं जातं, म्हणजे एक पातळ पारदर्शक द्रव तुमच्या त्या जखमेतनं बाहेर यायला लागतो, आणि पुढे त्याला एक प्रकारचा उग्रस मेल, आणि मग पुढे ती स्किन काळी पडायला लागते, म्हणजे ते नेक्रोसिस डेव्हलप होणं, आणि मग ते गँग्रेनवर जातं. तर ते मी स्वतः भोगलेलं आहे, त्याच्यामुळे मला माझ्या इतकं चांगलं कोणीच नाही सांगू शकत की गँग्रेन काय असतं. तर मग मी त्यांना सांगितलं, म्हटलं सर आपकी उंगली में गँग्रेन डेव्हलप हो चुका है. तर नो, इधर 3 MBBS डॉक्टर मेरे को ऑब्झर्व कर रहे, उनका कहना है कि बिल्कुल कुछ भी नहीं, यू आर परफेक्टली ऑल राइट. मैंने देखो सर, मानना ना मानना आपका काम है, कहना मेरा काम था, आपको नहीं मानना है, दैट्स ऑल. मैंने ओके, नो प्रॉब्लेम. मी ते सांगून निघून गेलो. त्यानंतर 3 दिवसांनी त्यांचा मला परत फोन आला की अरे यार, आप मेरे जरा घर पे आएंगे क्या? तर मग मी परत घरी गेल्यानंतर त्यावेळेला त्यांची जखम काळी पडली होती, ती स्किन काळी पडायला सुरुवात झाली होती, आणि ते म्हणे मेरे को बहुत पेन हो रहा है, बोलले उंगली में. तर मग आम्ही नंतर त्यांना एक, आमचे मी ज्या डॉक्टरांना आता तर नाशिकमध्ये, तेव्हा एवढं काम नव्हतं आपलं, तर दुसरीकडे एक यातले मार्गदर्शक आहे त्यांच्याबरोबर, ज्या डॉक्टरांबरोबर काम करतात तिथं मी त्यांना घेऊन गेलो. त्यांनी बघितल्या बघितल्या, ते स्वतः MSMD सर्जन आहेत, ज्यांनी बघितलं त्यांनी तिथं गेल्या गेल्या त्यांना सांगितलं, अगर मनीष आपको याने लेके आता था तो आपकी उंगली काट कर फेंक देनी पडती थी. तो ते म्हणाले मी की यार, ये आदमी पहिले दिन से चिल्ला रहा है, बोले गँग्रीन डेव्हलप हो चुका है, गँग्रीन डेव्हलप हो चुका है, इसने 3 MBBS डॉक्टर के मत को झुटला दिया है, बोले. तर मग मी त्यांना हे सांगितलं, देखो रॉय सर मैंने खुद ने गँग्रीन सहा आहे, मेरे से अच्छा गँग्रीन कोण बोल
0: सांगणार.
1: तर सगळ्यात पहिला तो बाईट मला 2000 साली झाला नागाचा. तर त्यावेळेला असंच की पकडायला गेलेला असताना एक जण तो नाग म्हणजे तो दारू
0: प्यायलेला. एक्सपिरियन्स किती होता?
1: मी साधारण आता 35 वर्ष झाले मी साप पकडतोय, म्हणजे आता हे 2000 बाईट झाला तेव्हा 10 वर्षाचाच अनुभव होता मला.
0: तगडा अनुभव होता?
1: नाही तगडा नाही म्हणता येणार त्याला, तेव्हा हा फील्ड फार नवखं होतं, याच्यात फारसे लोकही नव्हते, त्यामुळे अनुभवाची एवढी आदान प्रदान तेवढी खूप झालेली नव्हती. हे थोडं अनटच फील्ड होतं तेव्हा, कारण त्याच्यात एवढे जाणारे. आता थोडक्यात जर तेव्हाची गंमत सांगतो, आता एक तर ब्राह्मण समाजात जन्माला आलो आणि साप पकडणं हे ब्राह्मण समाजाचे जे पूर्वीचे संस्कार आहे त्याप्रमाणे हीन दर्जाचं काम आहे, ब्राह्मणाच्या पोराने असं हीन दर्जाचं काम काही करू नये बुवा असे त्यावेळेला आमचे सामाजिक संकेत होते. तर मग माझ्या आईला तर पहिले काही दिवस माहिती नव्हतं आपला पोरगा साप पकडतो. तर मग जेव्हा कळलं तेव्हा आईने सांगितलं की अरे बाबा तू असं साप पकडलं तर तुला कोणी मुलगी देणार नाही म्हणे लग्नाला. तर म्हटलं ठीक आहे, जाऊ दे मी लग्न नाही करणार म्हटलं, पण साप पकडणं काही बंद करणार नाही म्हटलं. तर मग साधारण त्या कालावधीनंतर मग राजेश ठोंबरे ज्यांची चुलत बहीण मला दिली त्यांनी, नंतर तो माझा मित्र या क्षेत्रातला माझा मार्गदर्शक, तर त्यांनी स्वतःने 32 मुली बघितल्या आणि 33 व्या मुलीशी लग्न केलं. सगळे म्हणायचे तुम्ही साप पकडणं सोडा, हा म्हणायचा मी तुम्हाला सोडू शकतो पण साप पकडणं नाही. तर मग तो म्हणे मला आज त्रास सहन झाला तो काही तुझ्या वाट्याला यायला नको म्हणून माझी चुलत बहीणच तुला देतो म्हणे. तर तिचं म्हणणं एकच होतं फक्त की मी ज्याच्याशी लग्न करणार त्याला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नको. तर मला सुपारीच्या खांड्याचंही व्यसन
0: नाही,
1: पण तिला हे माय सांगून टाकलं पहिल्याच ह्याच्यात की जन्मभर साप पकडणार. तर ती म्हणे आणि ती लहानपणापासून चुलत भावाच्या घरी येत होती त्यामुळे साप हा विषय तिला नवीन नव्हता, तिने तो लहानपणापासून पाहिलेला होता, त्यामुळे तिची तेवढी मेंटॅलिटी
0: होती
1: झालेली होती की ठीक आहे बाबा माझी याला काही आडकाठी नाहीये. तर मग तरी जेव्हा मला जेव्हा 2000 साली बाईट झाला आणि माझं बोट गेलं त्याच्यामध्ये, त्यातही झालं तेच घडलं की मी नाशिकला आमच्या याच्यात जेव्हा नागाने मला धरलं त्याच्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी काय केलं ते
0: बोट नाही तो बाईट का झालं
1: तो एक का ज्या ठिकाणी मी नाग पकडायला गेलो होतो ना, तर त्या पकडायला गेलेल्या असणाऱ्या व्यक्तीत एक जण दारू प्यायलेला होता आणि तो नाग पकडायचे उद्योग म्हणजे मी पोचायच्या आधी तो ते डोकं दाबून काडीने हा तर तो त्याला धरणार आहे माहिती तर त्याला धरणार म्हणून मी त्याच्यातनं तर तेवढ्या फिरून त्याने त्याच्या हातापासून फिरून माझं बोट धरून घेतलं. तर तोपर्यंत मलाही फर्स्ट एडचं एवढं म्हणजे परफेक्ट नॉलेज मला नव्हतं तोपर्यंत की परफेक्ट फक्त क्रेप बँडेज गुंडाळता एवढं ते मी स्वतः त्या पद्धतीने केलेलं नव्हतं. तर मग मी त्या सरळ मी आपलं फक्त हातावर गुंडाळून सिव्हिलला गेलो होती, तर गेल्या गेल्या त्यांनी पहिली क्रिया काय केली सिव्हिलच्या नर्सनी, ते मी जे क्रेप बँडेज गुंडाळलं होतं त्यांनी तात्काळ काढून टाकलं. नाही नाही म्हणे असे बिनविषारी साप चावलेले खूप लोक येतात म्हणे, तुम्ही इथपर्यंत असं चालत बोलत आले म्हणजे तुम्हाला काही विषारी साप चावलेलं नाही. लाओ मॅडम मी स्वतः साप पकडतो म्हटलं, माझ्या मला हाताला नाक चावलेलं आहे म्हटलं. तर नाही म्हणे शक्यच नाही, नाक चावलेला व्यक्ती आम्ही सगळे स्ट्रेचरवर येतात म्हणे. पहिले तुम्ही असं सांगत आलेले की मला नाक चावलाय, त्यांना ते काही पटेना, तो वेळ वाया घालवला त्यांनी, एसवी लवकर सुरू नाही केले त्यामुळे ते सगळं. नंतर गेल्या गेल्या त्यांची पद्धत काय आहे की MBBSच्या त्यांच्या अभ्यासक्रमात ज्या पद्धतीने शिकवलं जातं तेवढं नाही, ते चिराबिरा तर ते MBBSच्या अभ्यासक्रमात चिरा यांना ते चुकीचं आहे असंच WHOचं म्हणणं आहे. पण WHOने ज्या गाईडलाईन्स केल्या आहेत ना त्या आयडियल टर्म कंडिशन्सवर केलेल्या आहेत, तर त्या दरवेळेलाच बरोबर असतील असं काही होऊ नाही शकत. तर मग त्यामुळे आणि आता जे हे आम्ही फर्स्ट एड सांगतो ना लोकांना, या फर्स्ट एडने जे क्रेप बँडेज बांधणं हाताला ज्या ठिकाणी साप चावलं तर हाताला साप चावला असेल तर दंडापासनं चावलेल्या भागापर्यंत त्याला लपेटत आणणं, आणि जनरली आम्ही जे सर्पमित्र आहेत त्यांना चिराछेदन हे सांगतो, जे जनरल पब्लिक आहे त्यांनी फक्त जिथं चावलाय तुम्ही प्रेशर देत आणलं तर तिथनंही रक्त बाहेर यायला सुरुवात होते, आणि आपण साधारण रक्तदान करतो तेव्हा 350 ml रक्त डोनेट करतो, त्यात बरंच सविष आपल्या बॉडीच्या बाहेर निघून जातं आणि त्या व्यक्तीला सिव्हिलपर्यंत नेण्याचा कालावधी जो आहे तो आपल्याला वाढवून मिळतो. त्यामुळे त्या पद्धती आम्ही जे आता या पद्धतीने तुम्ही पेशंटला सिव्हिलपर्यंत नेऊ शकता जेणेकरून विष जास्त पसरणार नाही आहे पद्धत अवलंबली तर तुमच्या शरीरामध्ये, जितक्या लवकर ते आपल्या हार्टकडे जाईल तेवढ्या जास्त कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप होण्याची शक्यता असते. आणि कसं असतं की सर्वसामान्य माणसाला लगेच भीती वाढते त्याची. ब्लड प्रेशर वाढलं की विष लवकर सर्क्युलेट होणार बॉडीमध्ये. त्यानंतर बऱ्याच गोष्टीवर आहे अवलंबून आहे की सापाच्या जबड्यात तुमच्या शरीराचा कोणता भाग सापडला. ज्या भागाला मास जास्त आहे तिथं साप सॉलिड ग्रिपिंग करू शकतो, त्यामुळे तो विष परफेक्ट इंजेक्ट करू शकणार. ज्या भागाला मास नाही आहे फारसं, त्यात ते कमी जाणार. बोटाचा भाग आहे जिथं स्किन तुमची फारसं बाजूने मासाचं प्रोटेक्शन नाही.

0: लाळ आहे आपल्या तोंडातली, लाळ जशी संपत नाही, विष म्हणजे लाळच आहे त्याची, ते कधीच संपत नाही.
1: हो,
0: त्यामुळे तो अक्षरशः तुम्ही नंबर लावून जरी उभे राहिले तरी एका लाईनीत 150-200 लोक खपवू शकतो. आणि अजून एक अभ्यासात लक्षात आलंय, ते कसं लक्षात आलं की समजा एका लाईनीत 4 जणांना नागाने दंश केला तर चौथ्या व्यक्तीला पहिल्यापेक्षा लवकर त्रास सुरू होतो,
1: जास्त कॉन्सन्ट्रेट हो जातो.
0: नाही, त्याला कारण आहे, पहिल्या दंशामध्ये त्याच्या विषामध्ये वॉटर लेवल जास्त असते, पुढच्या ह्याच्यात ते प्युअर फॉर्म मध्ये येत जात.
1: अरे बापरे.
0: त्यामुळे चौथ्या व्यक्तीला बरं हे कसं लक्षात आलं, तर राजेश ठोंबरे जे माझे यातले मार्गदर्शक आहे त्यांच्या भागामध्ये जे शेती काम करणारे मजूर असतात ना, ते काय करतात की शेतीच्या इथं शेतातली जी विहीर असते त्याला एक अशी उभी भिंत केलेली असते बा, तर त्या भिंतीमध्ये बऱ्याचशा वेळेला ते विहिरीचं काम व्यवस्थित नसल्याने ती भिंत पडकी होते, तुटते, थोडी भेगा पडतात तिला, तर त्या भेगांमध्ये हे लोक काय करतात विड्या ठेवतात यांच्या, आणि ते जेवायला आले की तेव्हा पहिले विडी ओढणार आणि मग जेवण करणार. तर ते झालं असं, 4 मजूर विडी ओढायला म्हणून आले आणि विडी एकाने काढली आपली करंगळीने, विडी बोट टाकून त्या फटीतनं, त्याच्या करंगळीला काहीतरी टोचलं, त्याला वाटलं काहीतरी शिळ वगैरे मध्ये काट असेल, मग टोचलं, त्याने दुर्लक्ष केलं. तर दुसरा म्हणे माझी पण विडी दे रे, ते म्हणतो तू काही शाजू के म्हणे, फार म्हणे तुझी काढून घे म्हणे, त्याने त्याला दिली नाही म्हणून यानेही आता यालाही टोचलं, लाईनीत चौघांना करंगळीला काहीतरी टोचल्याचं जाणवलं. त्यानंतर ज्याला चौथ्याला सगळ्यात शेवटी टोचलं होतं त्याला पहिले त्रास सुरू झाला, त्याला चक्कर यायला लागली, उलट्या व्हायला लागल्या, पोटात त्याला खूप दुखायला लागलं. तर मग त्यांनी साधारण आता ते 40 गावामध्ये राहत असल्यामुळे बाकीचे डॉक्टरकडे घेऊन आल्यानंतर डॉक्टरने राजेश ठोंबऱ्यांना बोलवून घ्या बुवा काहीतरी जे कॉमन दिसणारे हे नाही आहेत. तर मग एकदा राजेश ठोंबऱ्यांना त्यांनी गेल्या गेल्या राजेश ठोंबऱ्यांनी जी ती लक्षणं ऑब्झर्व केली ही मण्यार या सापाच्या दंशाची. तर मग हे सगळं झालं, सगळ्यांना ट्रीटमेंट सुरू केली आणि त्यांच्याबरोबर जे लोक होते गप्पा मारता मारताच तो विषय झाला की म्हणे अहो म्हणे याले तर सगळ्यात शेवटी तिकडे आयराणीत बोलतात लोक याले तर सगळ्यात शेवटी व्हायला होता म्हणे बाईट, याले चावना होता साप सगळ्यात शेवटले म्हणे, पण याले सगळ्यात पहिले त्रास सुरू आहे ना म्हणे. मग आम्ही हा विषय आम्ही इथं नाशिकला आपल्याकडे ना डॉक्टर नीळकंठ वाड म्हणून होते, जे हापकिनला 25 वर्ष स्नेक वेनममध्ये ज्यांचं PhD होतं, तर ते सायंटिस्ट म्हणून होते हापकिनला. तर त्यांच्या समोर हा विषय आम्ही मांडला. बरं, हा कसा लक्षात आला की राजेश ठोंबरे डेअरीमध्ये काम करायचे, तर त्यांच्याकडे डेअरीत जेवढे लोक शेतकरी दूध घेऊन यायचे त्यातल्या एका शेतकऱ्याच्या दुधाची फॅट लेवल जास्त असायची बाकीच्यांच्यापेक्षा. तर म्हणे मी सहज त्याला प्रश्न विचारला, काय रे म्हणे तू तुझ्याकडच्या दुधाला ती फॅट लेवल जास्त का असते? त्याने काय सांगितलं म्हणे, राजू भाऊ आम्ही जी पहिली कास काढतो ना म्हणे ती मी विकायला नाही आणत म्हणे, ती घरीच वापरतो म्हणे, पुढची जी काढेल ते मी विकायला आणतो म्हणे. मग तेव्हा मी विचार सुरू केला राजेश ठोंबऱ्यांनी की त्या ह्याच्यामध्ये पहिल्या दुधाच्या ह्याच्यात वॉटर लेवल जास्त असते, तसं सापाच्या विषया बाबतीत तर घडत नसेल. तर म्हणून पण ही क्युरिओसिटी होती, मग ही
1: तत्पूर्वी हा रिसर्च नव्हता
0: झाला.
1: अय्यो,
0: मग त्यांनी म्हणे मी हा विषय यांच्याकडे काढला वाड सरांकडे, आम्ही पण होतो तेव्हा त्यांच्याबरोबर. तर वाड सरांनी म्हणे राजू काय डोके रे म्हणे तुझं, अगदी बरोबर सांगितलं म्हणे तू, सेम तसंच आहे म्हणे जसं तू दुधाच्या बाबतीत सांगितलं ना म्हणे, तसंच विषारी सापात पहिल्या दंशामध्ये वॉटर लेवल जास्त असते आणि पुढच्या दंशामध्ये ते प्युअर फॉर्म मध्ये येत जातं म्हणे, त्यामुळे चौथ्या व्यक्तीला पहिल्यापेक्षा लवकर त्रास सुरू होतो. तर मग हे असं राजेश ठोंबऱ्यांच्या डोक्यात आल्यानंतर ते सगळं त्यापर्यंत पोहोचता आलं, तर हे हा एक नवा त्यातनं आलेला हेच होऊ शकतो की जो आपल्याला
1: तुला तर स्नेक बाईट झाला, तू डॉक्टरकडे गेला त्या नर्स
0: त्यांनी ते काढून टाकलं आणि मग थोडा वेळाने मला चक्कर सिरियस जीभ जड पडणं डोळे मला उघडता येईना, तरी मी राजेश ठोंबऱ्यांचा नंबर लिहून दिला यांना त्यातलं आणि सांगितलं की माझ्या घरच्यांना बोलवून घ्या. मग घरच्यांना बोलवून घेतल्यानंतर राजेश ठोंबऱ्यांना तात्काळ फोन लावला, त्यांनी तिथनं डॉक्टरला गाईड केली सगळे फोनवरच ट्रीटमेंट, त्याप्रमाणे डॉक्टरने ट्रीटमेंट केली, पण त्या मेन व्हाईल त्या प्रॉब याच्यामध्ये बोटाला मात्र गँग्रीन डेव्हलप झालं.
1: किती वेळात?
0: नाही 3 दिवस गेले ना, आता एकदा तुम्हाला ऍडमिट केले की अंडर 72 तासाशिवाय जोपर्यंत तुम्ही होत नाही तोपर्यंत तुम्हाला डिस्चार्ज देत नाही, तर त्या 72 तासांनी माझा बोट खाल्ला. तर मग नंतर तिथनं स्वतः राजेश ठोंबरेच्या इकडे आले नाशिकला, त्यांनी तिथनं मला डिस्चार्ज घेतला माझा आणि म्हणे मी माझ्या जबाबदारीवर त्याचा डिस्चार्ज घेतो, याला 40 गावला घेऊन जातो. 40 गावला तेव्हा पूर्ण पात्रे डॉक्टर होते, त्यांनी सोनाली सिंड पाळली होती ना घरी, त्यांचा मुलगा ते MSMD सर्जन होते आणि ते राजेश टोंबऱ्यांबरोबर स्नेक बाईटच्या पेशंट

0: तर तिथं गेल्या गेल्या त्यांनी बोट पाहिल्यावर म्हणे राजू बोट काढावं लागेल म्हणे, कारण हाडापर्यंत म्हणे बोट काळं पडलेलं आहे पूर्ण, तर त्यामुळे आता अम्प्युटेशन शिवाय पर्याय नाही म्हणे. तर मग राजेश टोमरेंनी खूप लोकांचे हात बोट वाचवलेले होते. आपल्या जवळच्या मित्राचा मी बोट वाचवू नाही शकलो म्हणे माझ्या आयुष्यातला, आणि राजेश टोमरेंचाही उजव्या हाताचा बोट गेलेला आहे. तोही त्यांना तोपर्यंत कोणाचाच गायडन्स नव्हता त्यामुळे गेला. तर त्यांची अशी इच्छा होती की कामाच्या अंगाने दुसरा राजेश ठोंबरे उभा राहिला तर चालेल, पण बोटाच्या अंगाने दुसरा राजेश ठोंबरे उभा राहू नये. तर मग माझं फक्त दोघांमधला फरक एवढा आहे, माझं लेफ्ट हाताचं आहे त्यांचं राईट हात एवढं. तर आम्ही एक दुसऱ्याला सांगतो की तो माझा उजवा आहे, ते म्हणतात हा माझा डावा आहे. असं
1: मनीष हे झाल्यानंतर तुला वाटलं नाही का बस झालं?
0: नाही, मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आम्ही घरी आलो ना ते लोकल सेडेशन देऊन माझं तो बोट बधीर केलं आणि ते अम्पुट केलं, आणि ते जेव्हा तुमचं हे उतरत जातं ना ती भूल तो सगळं, तर तेव्हा नंतर जो पेन येतं ना ते तुम्ही शब्दात वर्णन नाही करू शकणार. ते म्हणजे मी ते पेन आत कधीच विसरू नाही शकणार की ती रात्र मी कशी घालवली आहे माझं मला माहिती. तर मग त्या रात्रीच्या दुसऱ्या दिवशी राजेश टोमऱ्यांचा पहिला मला आता काय म्हणे साप पकडणं सोडणार का, म्हटलं नाही. तर म्हणे दॅट्स द स्पिरिट म्हणे, मला तुझ्याकडनं हेच उत्तर अपेक्षित होतं म्हणे.
1: का नाही सोडायचं?
0: तर म्हणे पळून जाणं अपर्याय नाही की आपल्या काय चुका घडल्या आणि साप का चावला, साप विनाकारण कधीच चावत नाही म्हणे. भले ती टेक्निकल चूक का असे ना तुमच्याकडनं, ती चूक असेल तेव्हाच तो चावतो म्हणे. तो विनाकारण कधीच चावत नाही, तो स्वतःचा बचाव म्हणून चावतो. त्याला थोडी माहिती, मुळात आता आपल्याकडे कंटिन्यू शब्द वापरला जातो सर्पमित्र, तर मुळात हा सर्पमित्र हा शब्द चुकीचा आहे पूर्णपणे.
1: का?
0: कारण मैत्रीची भावना दोन्हीकडनं अपेक्षित आहे. सापाचा मेंदूच विकसित नाही तर तो तुमच्याशी मैत्री काय करणार?
1: हे पण मला एक सांग, तुम्ही लोक पॉयझनस ते नाग बीग हाताळता, मग त्यावेळेस नागाला असं का नाही वाटत होय की हा माझा शत्रू आहे?
0: नाही, ते भीतीने जर तुमची हार्टबीट चेंज नाही झाली ना तर सापाला काही कळत नाही मी कोणाच्या हातावर.
1: हा, तू मागच्या वेळेस म्हटलं तो व्हायब्रेशन.
0: हा व्हायब्रेशन, तुमचं मायनर हार्टबीट जरी भीतीने चेंज झाली तर साप आता डिस्टर्ब होतो लगेच. इतकं सेन्सिटिव्ह बॉडी सापाची.
1: आणि तू हँडल करताना कधीच झालेलं
0: नाही? भीती तेवढी नाही, मेंटली तेवढी प्रिपेअरनेस हातात, म्हणजे हँडल करत असताना नाही, टेक्निकल चुकांनी घडल्या. ओर मी रिलॅक्स झालो साप हँडल करत असताना, तेव्हा त्याने ती टेक्निकल माझं थोडं, म्हणजे थोडं दुर्लक्ष आहे की मी आता एकीकडे नाक काढलेलं आहे पण माझं थोडं दुर्लक्ष झालंय. दुर्लक्ष झाल्यानंतर हात माझा त्याच्या समोर मूव्ह होतोय त्या पिरियडमध्ये, तर तो तितक्या जवळ होता की त्या मुव्हिंग होताना पाहून त्याने पटकन, आणि एका ह्याच्यात बाईट मध्ये तर असं झालं होतं. तोपर्यंत माझा अनुभव असा होता.
1: किती बाईट झाले तुला?
0: मला 11 वेळा विषारी साप झाला. तर त्याच्यात एका बाईट मध्ये माझा असं पहिले समज होता की नाक फणा काढल्याशिवाय कधी चावत नाही बो, तर त्यावेळेला नागाने तो समज खोटा ठरवला. त्याने फणा न काढता बोट धरून घेतलं. आणि दुसरं एक अजून होतं माझं,
1: सगळे बोटांवरच बाईट झाले
0: नाही, मांडीला पण झाला होता एकदा. तर तेव्हा त्याने तो असा बोट धरून घेतला, तर ते म्हणजे तेव्हा ते लक्षात आलं की तो इतका अलर्ट असतो आणि तो फणा न काढता देखील चावू शकतो, हे तेव्हा त्यातनं लक्षात आलं. यानंतर काय गोष्ट लक्षात आली की साप, जेव्हा मला हे सगळं घडलं आणि माझं बोट गेलं तेव्हा हे लक्षात आलं की डॉक्टरांचं ज्ञानही अतिशय तोकडंच नाही बाईटमध्ये. म्हणजे मला आजपर्यंत एकही डॉक्टर असा भेटलेला नाही जो खात्रीशीरपणे सांगू शकेल की समोरच्या व्यक्तीला विषारी साप चावलाय म्हणून. त्यांचे MBBSच्या अभ्यासक्रमामध्ये ना एक लेसन म्हणून पण स्नेक बाईट शिकवलं जात नाही, 3 पानं शिकवतात फक्त. त्या 3 पानात काय सांगतात ते की जोपर्यंत सिमटम्स दिसत नाही, लक्षणं दिसत नाही, तोपर्यंत तुम्ही ट्रीटमेंट सुरू करू नका. आणि लक्षणांची वाट पाहणं म्हणजे 90% पेशंटला पोहोचवणं. विषारी साप चावल्यावर तुम्हाला काय त्रास होतो, नाक चावला तर काय त्रास असतो, घोणस चावल्यावर काय होतो, हे जर तुम्ही कार्यक्रमामध्ये निरंतर लोकांपर्यंत पोहोचवलं तर हे लोकांपर्यंत गेल्याने, म्हणजे नंतर माझा IMA 16 डॉक्टरच्या टीमसाठी पण कार्यक्रम झाला, तर माझा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी त्या टीम मधले सगळ्या डॉक्टरांची आपापसात थट्टा मस्करी चालू होती की आम्ही डॉक्टर आहे आम्हाला काय सांगणार बॉस सापातलं. तर कार्यक्रम संपल्यानंतर त्यातले 2 डॉक्टर, एक अनेस्थेटिस्ट डॉक्टर शशांक कुलकर्णी आणि दुसरे डॉक्टर राजेंद्र नेते प्लॅस्टिक सर्जन नाशिकचे नावाजलेले, हे दोघं मला भेटायला आले. एक तर मनीष म्हणे सगळ्यात पहिले युअर नॉलेज इज जस्ट अमेझिंग म्हणे, म्हणजे आम्हाला वाटलं होतं आम्ही डॉक्टर म्हटल्यावर आम्हाला सापात काय सांगणार बॉ, पण तुझा कार्यक्रम ऐकल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की तुझं नॉलेज आहे अमेझिंग आहे म्हणे, आणि त्यामुळे आम्ही तुझा नंबर आयएमएला रेकमेंड करतो म्हणे. म्हणजे डॉक्टर नसताना मी एकमेव व्यक्ती ज्याचा आयएमएच्या डिरेक्टरीत नंबर
1: हो क्या बात है.
0: तर त्यांनी ते रेकमेंड केलं की नको मनीषचा नंबर, मनीषचं स्नेकबाईट मधलं नॉलेज एवढं आहे, तो गाईड करतो, त्याचा नंबर मस्ट आहे, आपल्या सगळ्या डॉक्टरांना याने हेल्प होणार आहे. त्यामुळे मग त्यांनी तो नंबर माझा घ्यायला लावला आयएमएच्या डिरेक्टरीमध्ये. आणि मग त्यानंतर बऱ्याच डॉक्टरांकडनं मला फोन आले. त्यानंतर एक किस्सा असा झाला की तुमचं महालक्ष्मी थिएटर आहे, त्याच्या बाहेर एक संकेत सरोटे म्हणून डॉक्टरांचा दवाखाना आहे, बिलकुल खेटून, तर त्यांच्या तिथं एक घोणसाचं पिल्लू चावलेलं एक पेशंट आलं होतं, आणि त्यांनी ते मारलेला सापही घेऊन आला होता बरोबर. तर त्याने तो पकडण्याचा प्रयत्न केला होता. तर पकडण्याचा प्रयत्न केला असताना तो इतरांना सांगत होता की हा बिन विषारी साप आहे, तस्कर आहे. आणि मग त्या डॉक्टरांनी पण त्याचे अवस्था पाहून त्या डॉक्टरांनी मला कॉल केला की म्हणे गोडबोले सर जरा तुम्ही येता का म्हणे माझ्या इथं हॉस्पिटलला, म्हणे एक केस आली आपल्याकडे. तर मी गेल्यावर ते पाहिलं ते घोणसाचं पिल्लू, तर म्हटलं सर हे वायफरचं. आणि आता हे लोकांना अजून माहिती नाही, हे एक लोकांमध्ये खूप म्हणजे अज्ञान आहे की जन्मलेल्या कोणत्याही विषारी सापाच्या पिल्लाच्या विषाला मोठ्या सापापेक्षा 26 पट तीव्रता जास्त असते. व्हेनम टॉक्सिसिटी जी म्हणतो ती 26 पट जास्त आहे पिल्लाची. काय जास्त आहे तर बाल संगोपन हा प्रकार नाही सापामध्ये. त्या पिल्लांना त्यांचं भक्ष्य स्वतः मिळवायचं असतं आणि मोठं व्हायचं असतं, त्यामुळे त्यांच्या लहानपणी विषाला तीव्रता जास्त असते, जेणेकरून भक्ष्य लवकर मिळलं पाहिजे आणि त्याला खाता आलं पाहिजे. म्हणून नेचरने त्याला ती व्हेनम टॉक्सिसिटी जास्त दिली. म्हणजे समजा मोठा नाक चावल्यावर जर समोरचा तासाभरात मरणार आहे ना, पिल्लू चावलं तर 10 मिनिटात कार्यक्रम आटपू शकतो, इतकी त्याच्या विषयाला तीव्रता जास्त असते. तर तो खूप सिरियस झाला. मग आम्ही तेव्हा त्यांना सांगितलं की याला 10 चा डोस लावा डायरेक्ट ASV चा. तेव्हा त्यांनी तो 10 चा डोस लावल्यावर त्या पोरामध्ये डेव्हलपमेंट दिसायला लागल्या. तर मग त्याच्यातनं डॉक्टर म्हणे खरोखर तुमची फार मदत झाली म्हणे, नाहीतर हा पेशंट हाताबाहेर जात होता म्हणे.
1: मंडळी मनीष रेग्युलर लेक्चर्स घेतो आणि त्याचे लेक्चर्स माझं प्रामाणिक मत आहे, मी यांना पण आवाहन करतो जे आपले ज्येष्ठ नागरिक संघ वगैरे आहेत, मनीषचे लेक्चर्स ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि ती गरज आहे फक्त खेड्यांमध्ये नाही, शहरांमध्ये सुद्धा. मनीष नेहमीप्रमाणे तुला सॅल्यूट करतोय. आणि आज आपल्याला मनीषने माझी एक ओळख डॉक्टर गायकवाडांची करून दिली आहे. पुढचे 2 रविवार आपल्याबरोबर डॉक्टर गायकवाड असणार आहेत आणि तो एक वल्ली माणूस आहे. तुम्ही यावर ऐकाल, म्हणजे तुम्ही जसं मनीषवर प्रेम करता ना तसं आता तुम्ही डॉक्टर गायकवाडांवर प्रेम करणार. मनीष मित्र
0: पोहण्यापूर्वी मी एक जरा एक रिक्वेस्ट सगळ्यांना करू इच्छितो की अनेक ठिकाणी आपल्याकडे मी असं बघितलं की आपल्या सगळीकडे कॉलन्यांमध्ये वगैरे गणेशोत्सव होतात, तर गणेशोत्सवांमध्ये नुसतं धांगडधिंगा DJ लावणं नाचणं कुदणं हे होण्यापेक्षा माझं असं सगळ्या त्या मंडळांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही असे प्रबोधनात्मक कार्यक्रम घ्या जेणेकरून तुमच्या परिसरातल्या लोकांपर्यंत एक ज्ञान जाईल आणि असा अपघात घडला तर काय करणं गरजेचं आहे, कसं आपण हॉस्पिटलपर्यंत जाऊ शकतो याचं ज्ञान तुम्हाला मिळेल. आणि मुळात आपल्या टिळकांनी जो गणेशोत्सव सुरू केला त्यामागचा उद्देशच हा होता की लोकांचं प्रबोधन व्हावं. तर मग नुसते गाणे धिंगाणे करून करण्यापेक्षा हे प्रबोधनात्मक असे निसर्गाशी निगडीत कार्यक्रम तुम्ही ठेवले नैसर्गिकपणे निसर्ग संवर्धनाला हातभार लागणार आहे. त्यामुळे कार्यक्रम तुम्ही घेणं हे खरोखर, आणि मी या कार्यक्रमाचे कोणत्याही प्रकारचं मानधन मला इतकेच द्या तितकेच द्या असं कधीही कोणाला म्हणत नाही. तुम्ही मला तुमच्या भागापर्यंत येण्याची व्यवस्था जरी करून दिली तिथपर्यंत माझा प्रवास खर्च म्हणजे मी येऊन महाराष्ट्रात.
1: याचं हे बोलणं बिलकुल ऐकू नका. कसं असतं, याने त्याचं आयुष्य या त्याला वाहिलेलं आहे, त्यामुळे त्याचा सन्मान योग्य रीतीने करा. काही काही गोष्टी आम्हालाही सांगू दे. मनीष नंबर सांग बेटा.
0: माझा नंबर आहे 9850-97-97-14 9850-97-97-14.
1: राम राम मंडळी, भेटूया मनीष. थँक्यू डार्लिंग.
0: धन्यवाद.

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे दशक पहिले समास सहावा श्रोत्यांचे वर्णन। आता भक्त ज्ञानी सज्जन विरक्त योगी गुणसंपन्न अशा सत्यवादी श्रोत्यांना वंदन करूया। सत्वाचे आगर बुद्धीचे सागर नाना शब्दरत्नांची खाण म्हणजे श्रोते होय। जे नाना अर्थरूपी अमृताचे भोक्ते असतात प्रसंगी वक्त्यापेक्षा श्रेष्ठ वक्ते असलेले असे श्रोते असतात। नाना संशय दूर करणारे असे निश्चयी पुरुष म्हणजे श्रोते असतात। त्यांची धारणाशक्ती अपार असते। त्यांना ईश्वराचे अवतार किंवा बसलेले प्रत्यक्ष ईश्वर देखील म्हणता येईल। अत्यंत शांत सात्विक अशा ऋषी किंवा ईश्वराचे प्रतिनिधी असलेले श्रोते सभामंडळाला अत्यंत शोभा आणतात। त्यांच्या हृदयात वेदगर्भ राहतो, मुखात सरस्वती वास करते। ते जे जे बोलतात त्यातून देवगुरू असल्याचा भास होतो। अग्निप्रमाणे पवित्र स्फूर्ती किरण देणारे दिनकर ज्ञानात श्रेष्ठ असल्याने ब्रह्मांड बोध देणारे असे श्रोते असतात। ते अखंड सावध असतात। त्यांना त्रिकालाचे ज्ञान असते। सर्व काळ ते कोणताही अभिमान न बाळगता आत्मज्ञानात मग्न असतात। ज्यांच्या दृष्टी खालून गेलेले नाही असे काहीच नाही। सर्व गोष्टी ते मनाने जाणतात। आपल्याला जे जे काही आठवते ते त्यांना आधीच माहिती असते। त्यामुळे त्यांच्यासमोर ज्ञातेपण घेऊन आपण काय सांगावे। मात्र हे श्रोते गुणग्राहक आहेत, त्यामुळे कोणतीही शंका न बाळगता सांगत आहेत। ते ऐकत आहेत हे माझं भाग्यच आहे। नेहमी दिव्य अन्न सेवन करणारे कधी साधे जेवतात त्याप्रमाणे आज माझी प्राकृत वचने ऐकत आहेत। आपल्या शक्तीनुसार भावानुसार परमेश्वराची पूजा करावी, मात्र पूजा करूच नये हा विचार कुठेच नाही। त्याप्रमाणे मी मुखदुर्बळ आहे तरी देखील मी ही पूजा करीत आहे। श्रोते म्हणजे केवळ परमेश्वरच आहेत। त्यांची पूजा मी फार बोलून करीत आहे। मला व्युत्पत्तीचे ज्ञान नाही, चातुर्य नाही, व्यवस्थितपणा नाही, भक्ती ज्ञान वैराग्य नाही, वचनात माधुर्य नाही असा माझा वागविलास आहे। पण जगदीश भावाचा भुकेला आहे म्हणून सावकाश बोलत आहे। श्रोते हो, तुम्ही जगदीशाची मूर्ती आहात, तरीही मी अल्पमती बुद्धिहीन व्युत्पत्ती न जाणणारा आपली सलगी करीत आहे। समर्थाचा पुत्र मूर्ख असला तरी त्याच्या अंगी सामर्थ्य असते। त्याप्रमाणे तुम्हा संतांची जवळीक आहे म्हणून मी हे धाडस करीत आहे। वाघ सिंह भयानक असतात, मात्र त्याचे पिले त्यांच्यासमोर निशंकपणे खेळतात। त्याप्रमाणे संतांचा अंकित असलेला मी तुमच्यासमोर बोलत आहे। माझी चिंता तुमचे चित्त वाहिलंच की आपले बोलणे वावगे असले की त्यात सुधारणा करावी लागते, परंतु न्यून पूर्ण करा असे मला सांगावे लागत नाही। तुम्ही संत सज्जन विश्वाचे मायबाप आहात, प्रेमाने माझ्यासाठी हे कराल असा विश्वास वाटतो। माझ्या म्हणण्याचा आशय जाणून उचित ते करावे, पुढील कथेकडे लक्ष द्यावे अशी विनंती हा दासानुदास करीत आहे। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रोतेस्तवन नाम समास षष्ठ समाप्त।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. देव अत्यंत मायाळू आहे. तुम्ही फार कष्ट करून इथे येता, किती दगदग किती त्रास तुम्हाला सोसावा लागतो. बरं, इथं आल्यावर हाल काय कमी होतात. परंतु इथं कशासाठी आपण येतो, आपल्याला काय हवं आहे हे आपल्याला कळतं का? आपल्याला देव खरोखरच हवासा वाटतो का याचा विचारच आपण फारसा करत नाही. आपल्यावर काही संकट आलं किंबहुना आपलं काही वाईट झालं की आपण म्हणतो, देवानं असं कसं केलं. असं म्हणणं यासारखं दुसरं पाप नाही. देवावर विश्वास न ठेवणारा माणूस यापेक्षा एक वेळ परवडला, कारण तो देवानं वाईट केलं असं तरी म्हणणार नाही. देव खरोखर अत्यंत मायाळू आहे. त्याला कोणाचंही दुःख सहन होत नाही. कोणत्या आईला आपल्या मुलाला दुःख कष्ट झालेलं आवडेल? म्हणून देवानं माझं वाईट केलं ही खोटी समजूत प्रथम मनातून काढून टाका. द्रौपदीला जेव्हा वस्त्रहरणासाठी दुःशासनानं भरसभेत खेचलं, तेव्हा तिला वाटत होते की पांडवांना हे सहन होणार नाही, ते माझी विटंबना होऊ देणार नाहीत, ते दुःशासनाची खांडोळी करतील. तिला पांडवाबद्दल विश्वास वाटत होता. दुःशासनानं जेव्हा तिच्या पदराला हात घातला, तेव्हा तिनं आशेनं धर्माकडं पाहिलं. धर्माला वाटलं, आता विरोध केला तर आपलं सत्याचं व्रत उघडं पडेल, म्हणून त्यानं लाजेनं मान खाली घातली. हे कसलं अहमपणानं लडबडलेलं सत्य! तीच स्थिती इतर पांडवांची झाली. पुढं तिनं भीष्माचार्यांकडं पाहिलं, परंतु त्यांनीही मान खाली घातली. तेव्हा मात्र तिनं जगाची आशा सोडली आणि कळकळीनं परमात्मा श्रीकृष्ण त्याला हाक मारली आणि त्यांना अनेक वस्त्र पुरवून तिची आबरू रक्षण केली. पुढं तिला एकदा श्रीकृष्ण भेटला असताना तिने त्याला विचारलं की आधीच तू माझ्या बचावासाठी का नाही धावलास? तो दुष्ट केस धरून मला खेचून नेत असतानाच का नाही धावलास? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, त्यात माझा काय दोष? मी तुझ्या रक्षणासाठी आतुर होतो, परंतु तुला पांडवांची आणि इतरांची आशा होती, ते रक्षण करतील असं तुला वाटत होतं. मला दरवाजा खुला नव्हता, मग मी कसा येऊ? तू जगताची आशा सोडलीस आणि मला बोलावलंस, त्याबरोबर मी तुझ्या भेटीला धावलो. जगाची आशा आसक्ती सोडल्याशिवाय परमेश्वराला आपली हाक कशी पोहोचेल? ज्या गोष्टीवर आपलं प्रेम असतं त्याच गोष्टीची आपल्याला नळ लागते. आपल्याला देवाची नळ लागली आहे का? देवाचं प्रेम लागायला त्याच्या अखंड सहवासात राहण्याची अत्यंत जरुरी आहे. आणि हा सहवास जर कशाना साधत असेल तर तो एक त्याचं नाम घेतल्यानंच साधेल. भगवंताचं नाम घेऊन त्याचं प्रेम मिळवा, हेच माझं सांगणं. सर्व विसरून भगवंताला अळवलं की तो कृपा करतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेत आपण आजपासून ऐकणार आहोत प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत लेखकाचे मनोगत. आपल्या कार्यव्यग्रतेतून आपण आपल्या लाडक्या मुलांसाठी थोडा वेळ दिलात म्हणून आरंभीच आपले धन्यवाद. पुस्तकं अनेक प्रकाशित होतात, लेखक आहेत, प्रकाशकही आहेत, वाचकही आहेत, तेव्हा पुस्तकं येतच राहतात. पण व्यवसायाच्या पलीकडे जाऊन काही पुस्तकं प्रत्यक्ष जीवनात रुजतात. लेखकाच्याही अंतर्मनात समोरच्या भरकटत चाललेल्या नव्या पिढीसाठी काही दाटून येते. हे दाटलेले लेखणीच्या पाऊलवाटेने कागदापर्यंत पोचते आणि सामाजिक ऋणाचा भाग म्हणून नवचैतन्यसारख्या एखाद्या ध्येयवादी प्रकाशनाला ते प्रसिद्धी करावेसे वाटते. या सगळ्यामध्ये म्हणूनच नव काही घडविण्याचा ध्यास आहे. पालक मित्रांनो, लहान मुलं अनुकरणशील असतात हे सर्वांनाच माहिती आहे. मग ती वाचत नाहीत याचा दोष वाचणारे पालक त्यांना दिसत नाही या सत्याकडे लक्ष वेधून घेतो. पोटाच्या चाकोरीत मन यंत्राला बांधलं गेलंय हे सत्य मला मान्य आहे. भविष्याच्या तरतुदीत वर्तमान निष्ठून चाललंय हे आपल्यालाही अचानक जाणवतं, कळतं, पण इलाज नसतो. जन्माला येतात तेव्हा ज्या मुलांच्या आगमनाचा आपण उत्सव करतो त्यांच्या फुलल्या बहरण्याच्या वाटेवर आपली सोबत त्यांना वेळेअभावी लाभत नाही हे आपण सर्व सोसतो आहोत. पण हे होत असताना मुलांचं वय वाढत जाणं आपण जाणून घ्यायला हवं. पूर्वी प्रत्येक घर हे संस्कार केंद्र होतं, आता पालकांना संस्कार करायला वेळ नाही म्हणून संस्काराची शिबिरं घ्यावी लागतात. प्रसार माध्यमे पुढे केव्हा जबाबदारीने वागतील अशी आता शक्यता वाटत नाही. अशा यंत्रमय काळात शब्दांचा मंत्रच तुमच्या मुलांना सावरू शकतो. भविष्यकालीन तरतूद आपण फक्त घर पैसा इतक्यापुरतीच मर्यादित करतो, पण या सर्वांपेक्षा तुमची घडलेली मुलं हेच तुमचं सुरक्षित भविष्य आहे हे सुद्धा त्यांच्या घडत्या वयातच आपण लक्षात घ्यायला हवं. आणि म्हणूनच सुजान संवेदन क्षमतेवर विश्वास ठेवून उद्याच्या आरोग्यसंपन्न समाजाकरिता घडणाऱ्या मुलांसाठी हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा माझ्या मनात निर्माण झाली. आज बव्हंशी घरातली मुलं इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये शिकत असतात. मातृभाषेशी संपर्कच नसल्याने त्या भाषेतील थोर कलाकृतींशी मुलांचा संबंध जन्मात येत नाही. केशवसुत, बालकवी, कुसुमाग्रज, साने गुरुजी हे या मुलांना या जन्मात कळणारच नाही. मग इंग्रजी माध्यमात शिकतायत म्हणून शेक्सपियर, बायरन, शेले, वर्ड्सवर्थ इत्यादी कळणार आहेत का? तर केवळ संवाद सोयीपुरतेच येत असलेले इंग्रजी त्यांना इंग्रजी या वाघिणीच्या दुधापासून दूरच ठेवणार. पालक मित्रांनो, हा मजकूर जागृतपणे वाचलात, शब्दखोरपणे समर्थनाऐवजी अंतर्मुख झालात तर कळेल कुठलीच भाषा धडपणे तिच्या सर्व रस्त शक्तीसह येत नाही अशी भयान प्रजा आपण वाढवित आहोत. त्यामुळे जाणीवपूर्वक मातृभाषेचे रंग गंध पालकांनी वेळेत वेळ काढून मुलांमुळे उलगडले पाहिजेत. म्हणूनच या पुस्तकातील लेखन ज्यांची मुले इंग्रजी माध्यमात शिकतायत अशा पालकांनी त्यांना वाचून दाखवावेत. थोडा परिचित वाचून सोप्या त्यांना कळणाऱ्या मराठीत समजावून द्यायला हवा. कितीही वैज्ञानिक प्रगती हो, समाजात हवी तेवढी आधुनिकता येऊ, आंतरिक संस्कारांना पर्याय नाही. तो नसेल तर बाह्य करुणाशून्य प्रगतीला सूज म्हणावी लागेल. ते सामाजिक आरोग्य नव्हे. किशोरवयीन मुलांचा वयोगट मनापुढे ठेवून त्यांना समजेल अशा पद्धतीने हे लेखन केले आहे. काही वेळा भाषेचा स्तर विकसित व्हावा या हेतूने प्रारंभी साधे सोपे, मग हळूहळू जरा न गेलेले शब्द, वेगळी वळले शब्दांच्या जरा झोकदार लगबी येत गेले आहेत. एखादा शब्द अडलास तर तुम्हाला विचारून मुले शब्दसंग्रही सुद्धा वाढू शकतात. पण खरे सांगू का, जे तुमच्या मुलांना केव्हा तुम्हाला केव्हा तरी सांगायचं होतं ते मीच वेळात वेळ काढून लिहून काढलं आणि आता तुमच्या आपुलकीच्या जिव्हाळ्यानं आणि तुमच्याच सहकार्याने मी तुमच्या मुलांपर्यंत पोहोचवणार आहे. मुलांचे वाढदिवस, त्यांच्या मित्रांचे वाढदिवस अशा मुलांच्या आयुष्यातील शुभप्रसंगी मुद्दाम हे पुस्तक त्यांच्या हाती आपण दिलं
तर समाजातील विचार प्रदूषणाच्या वावटळीत एक दिवा उजळण्याचा प्रयत्न करण्याच्या माझ्या आंतरिक ध्यासात आपणही सोबतीला असल्याचा आनंद मला निश्चित होईल. आपल्या पाल्याच्या रूपाने एक अमृत घर आपल्या दारामध्ये बरसायला उत्सुक आहे. सृष्टीतील परम चैतन्यानं एक घमघमत दरवळणारं रोप आपल्या दारी रुजविलं आहे. त्याला योग्य खत, योग्य निगा म्हणजे मनपूर्वक लिहिलेले मुलांचे मने आकाराला यावीत या श्रद्धेने व्यक्त झालेले कुठलेही ग्रंथ. त्या थोर ग्रंथकाराच्या दीपोत्सवात मी माझी इवलीशी पंटी घेऊन आलो आहे. पुस्तक वाचलं, मुलांना वाचून दाखवलं, तुमच्या मुलांनी वाचलं तर नेमकं काय वाटलं, काय जाणवलं, काय उजळलं, काय हवं होतं ते मोकळेपणे कळवलं तर आपली पत्रदोस्ती सुद्धा होऊ शकते, हे निश्चित.

मी डॉक्टर विनिता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. बस नो चर्चा नीता. मी ठरवलंय म्हणजे नक्की करून चालू आहे. बघा चला लग्नाच्या पुढच्या तयारीला लागा. नीता ऐकलंस ना? अहो अहो पण अण्णा, नीता चाचरत म्हणाली. हो पण तिचा पण ऐकायला अण्णा होतेच कुठे जागेवर. आपलं मत, आपली पसंती हीच सर्वांची पसंती असं त्यांचं ठाम मत होतं. तो त्यांचा स्वभाव होता. माझं मत हेच एक मत या दृढ मताचे अण्णा कायम इतरांवर त्यांचं मत लादायचे. माझं मत हेच सगळ्या घराचं मत मानत आणि मग इतरांनाही त्यांचं मत इच्छा मानायला लावत मानावीच लागे. अहो पण हे न मानवणारा मुलगा मग एक दिवस घरच नाही देश सोडून गेला आणि नीतानंही पळून जाऊन लग्न केलं. मुलं असूनही अण्णा एकटे पडले. त्यांच्या एकमती स्वभावानं त्यांची मुलंही त्यांच्या आधाराला मुकली. मित्रमैत्रिणींनो, असे हट्टी दुराग्राही अण्णा किंवा त्यांची मुलं आपण अवतीभोवती बघतोच खरं ना. आणि मग तेव्हा असं वाटतं अशा या निर्णायक वेळी दोन पावलं जर माघार घेतली दोघांनी आणि तुझं थोडं तुझं माझं हे धोरण स्वीकारत हाती असलेलं ध्येय पूर्ण केलं तर. पण लक्षात कोण घेतो मला सांगा. या जगात कोणती तरी गोष्ट परिपूर्ण आहे का? हो मग माणूस असो की निसर्ग, अहो प्रत्येक गोष्ट हे अधिक उण्याचं संयोग आहे, संमिश्रण आहे. 99% देताना एक उणा गुण त्या किमयागारानं त्याच्या हातचा ठेवलाय हे नक्की. आणि मग त्यातूनच गोडी अपूर्णतेची देईल जोड जीवा हा संदेशच त्या ईश्वराने दिलाय असं म्हणायला हवं. हो पण लक्षात कोण घेतं? अहो देडवाला फुलं वाहताना सुद्धा बघा आपण मोगरा जाई जुई अशी सुगंधी फुलं निवडतो. पण गुलबक्षी किंवा सदाफुलीसारखी फुलं दूर सारतो. पण सुगंधाबरोबरच ही फुलं वाहिली तर दोन्हीतलं उणं उणावेल आणि अधिक दुणावेल. उणं वैशिष्ट्य ठरेल आणि मग रंगगंधाच्या संयोगातून देवाचा देव्हारा भरला की ते बघताना दोन्हीतल्याही थोड्या थोड्यानं आपला मनगाभाराही पूर्णतेने भरेल. पण लक्षात कोण घेतं? असं हे थोडं थोडं अधिक एकत्र येता खूप आनंद देऊन जातं आणि तो आनंद खरं तर पूर्णतेचा आनंद असतो. आणि मित्रमैत्रिणींनो, हे मर्म माझ्या लक्षात आलं, मनावर ठसलं ते एका साध्या प्रसंगातून. तो प्रसंगच तुमच्यावर शेअर करते. तुझ्या उण्याची जागा मी भरते आणि माझ्यातल्या उण्याची जागा तू भर, म्हणजे असं उणं एकी एक वगळता अवघे पूर्णची होते हा अनुभव एका छोट्याशा प्रसंगातनं मला आला. त्याचं असं झालं, ऑफिसची पार्टी म्हणून आम्ही शेजारी शेजारी राहणाऱ्यांचे बायकांचे नवरे आज घरी जेवायला नव्हते. रात्री फक्त घरात माझ्या पोळ्या चुरल्या होत्या. आता एकटीसाठी कुठं काय करायचं खूप कंटाळा आला. बहुतेकांकडे तेच होतं, कुणाकडे भाजी होती जास्ती, आमटी नव्हती, आमटी भाजी होती तर पोळ्या नव्हत्या. मग काय, आम्ही सगळ्याजणी
आपापल्या घरात जे जे काय थोडं थोडं होतं ते घेऊन एकत्र अंगत पंगत केली आणि प्रत्येकीचं थोडं थोडं उणं प्रत्येकी जवळ असलेल्या अधिकने भरून काढलं. बघा म्हणजे आमटी भात भाजी पोळी अगदी चारी ठाव जेवण झालं. हो माझ्याकडे फक्त पोळ्या असून सुद्धा थोडं तुझं थोडं माझं म्हणताना मस्त बेत जमला आणि त्याच क्षणी जाणवलं मनी ठसलं उमगलं की अरे हेच तर जीवनाचं मर्म आहे आणि ही गोष्ट खरंच खाण्यापिण्यापुरती मर्यादित नाही हा तर हे प्रत्येक बाबतीत हेच मर्म हेच सूत्र आपलं जीवनातलं उणे पण भरून काढणार आहे दुसऱ्याच्या थोड्याने माझं थोडं अधिक होणार आहे. आता मी म्हणेन ती पूर्व म्हणणारे मग एकटे पडतात पण असं थोडं तुझं थोडं माझं करत जगताना जगण्याचा उत्सव होतो मग क्षेत्र कोणतंही असो. आता घरात सासू सून ही जोडी सासू जुनं सोडना आणि नवं धरेना आणि सुनबाई नव्यातून त्याही काही वेगळं घेईनात स्वतःला बदलायला तयार नाही. मग अशा वेळी शुक्रवाराची सवाष्ण शुक्रवारीच बोलवायची नाहीतर बोलवायचीच नाही सासू पक्ष. रविवारी मला सुट्टी असते रविवारी घालू शुक्रवाराची सवाष्ण. घराची रीत पाळण्याची सुनबाईंची सोयीस्कर रीत. आता दोघी मोडेन पण वाकणार नाही या बाण्याच्या सगळं माझंच खरं म्हणणाऱ्या. हो मग काय मग एकच परिणामी जीवती आई मात्र शुक्रवारही नाही आणि रविवारही नाही उपाशीच राहिली. हो पण इथं थोडं तुझं थोडं माझं म्हणत रविवारी शुक्रवाराचं व्रत साजरं केलं असतं तर पण लक्षात कोण घेतं. फक्त माझंच म्हणताना रीते राहणारी ओंझळ थोडं तुझं थोडं माझं म्हणत उणं करून असलेल्या अधिकांनी भरलं तर उण्याला उणं म्हणून नाकारण्यापेक्षा विशेष गुण म्हणून स्वीकारलं तर काय हो. या थोडं तुझं थोडं माझं मधून जे काही मिळतं ते फक्त सुखच असतो ते सुख अनुभवायला फक्त थोडं तुझं थोडं माझं हा मंत्र मात्र जपायला हवा जपायला हवा. प्रत्येकाचं थोडं थोडं कोणत्याही गोष्टीला पूर्णत्व देतं. रंग गंध या दोन्हीचं थोडं थोडं म्हणता म्हणता त्यातून आनंद द्विगुणित होतो मग तो देवाचा काय किंवा आपला काय बघा विचार करून पटतंय का. आणि पटलं तर लक्षातही घ्या नाहीतर एरवी आहेच पण लक्षात कोण घेतं. मित्रमैत्रिणींनो अशा शेअरिंगसाठी पुन्हा भेटूया.

0: नमस्कार, मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते आहे.
1: चला जाऊया. या कार्यक्रमात सध्या आपण भ्रमंती करत आहोत टोरोंटो कॅनडा इथे. मंडळी, आपण आता जात आहोत सँडबँक या उद्यानामध्ये. मागील भागात म्हटल्याप्रमाणे कॅनडा इथे राहायला गेल्यावर हे लक्षात आले की इथे बहुतेक ठिकाणी लोकवस्ती असलेल्या आजूबाजूला प्रशस्त उद्यानं, नद्या, बागा, दरी, डोंगर, समुद्र किनारे आहेत आणि या सगळ्या मधोमध लोक राहत आहेत. मी गमतीने एकदा म्हणाले देखील, अच्छा, या उद्यानांजवळ, नद्यांजवळ अपवाद म्हणून लोकसुद्धा राहतात का? गमतीचा भाग सोडला तर स्वच्छ हवा, सगळीकडे नजर जाईल तिकडे निळे आभाळ, हिरवीगार झाडी दिसतात. खरं तर सँडबँक हा अशाच प्रकारात मोडणारा ऑन्टॅरियो लेकला लाभलेला किनारा आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या काठावर सँड ड्यून्सची निर्मिती झाली आहे. आता सँड ड्यून्स म्हणजे काय? तर सँड म्हणजे वाळू आणि ड्यून्स म्हणजे सर्पाकार आकाराची निर्मिती. या पांढऱ्या शुभ्र वाळूच्या लोणासारख्या दिसणाऱ्या वाळूने असे ड्यून्स म्हणजे सर्पाकार आकाराची निर्मिती झालेले ढिगारे दिसतात. यावरून चालताना त्यांच्या स्पर्शाने गुदगुले होतात. ते सुख अनुभवत चालत चालत समुद्रासारख्या भासणाऱ्या नदीला भेटायला जायचे. पाणी फार खोल नाही, त्यामुळे माझ्यासारख्या व्यक्तीला अजिबात न घाबरता कितीही वेळ पाण्यात चक्क चालत चालत जाता येते. ऑन्टॅरियो इथे अशा किनाऱ्याच्या बाजूने सरकारने मोठमोठाली उद्यानं तयार केली आहेत. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी अनेक कुटुंब मुलाबाळांसकट इथे पिकनिकचा आनंद लुटताना दिसतात. जॉगिंग, सायकल चालवणे, पोहणे, उन्हात वाळूत पालथे पडून सूर्यप्रकाशाचा आनंद लुटणे, अशा प्रकारे इथले लोक आपला मोकळा वेळ घालवतात. या ठिकाणी अनेक प्रकारचे स्थित्यंतर केलेले पक्षी दिसतात. त्यांना पाहणं, त्यांचं निरीक्षण करणं हे काहींना आवडू शकतं. प्रिन्स एडवर्ड काउंटी इथून अगदी जवळच आहे, तिथे जाऊन एका दिवसासाठी राहता येते. मंडळी, आपल्याला माहीत आहे का की टोरोंटोची ही उद्यानं निर्माण करणारी एक संस्था आहे आणि ती संस्था नॉर्थ अमेरिकेतील सर्वात मोठी संस्था आहे. असो, सँडबँक प्रोव्हिन्शियल पार्क लेक ऑन्टोरियोच्या प्रिन्स एडवर्ड काउंटी इथे आहे. हे उद्यान प्रचंड मोठे, म्हणजे 1550 हेक्टर, अर्थात आपल्या 3832 एकर एवढे आहे. इथला समुद्र किनारा नितळ, स्वच्छ आणि सँड्यून्ससाठी प्रसिद्ध आहे. तर ह्या ड्यून्सची सर्वसाधारण लांबी 8 किलोमीटर आहे असे मला समजले. काही ड्यून्स तर 25 मीटरपर्यंत उंच होते. निसर्गाचे असे काही चमत्कार पाहताना खरोखर मला अचंबित व्हायला होते. काही ड्यून्स लेक ऑन्टोरियोपासून वेस्ट लेकपर्यंत गेलेले दिसतात आणि अशा नागमोडी आकारांच्या शुभ्र रंगाच्या पॅटर्न्सना एक टक पाहत राहावे असे वाटते. मंडळी, निसर्गप्रेमींना किंवा समुद्राचे वेड असणाऱ्या माझ्यासारख्या लोकांना इथे राहायला अनेक प्रकारची हॉटेल्स आहेत, त्यामुळे काही स्थानिक लोक वीकेंडला इथे येऊन राहिलेले दिसतात. आपल्यालाही कधीतरी येता येईल इथे राहायला. असो, या वाळूवर चालताना इथल्या लोकांचे निरीक्षण करताना मला अतिशय मजा येत होती, पण वेळेचे भान ठेवून मला निघावेच लागले. शेवटी कोणताही क्षण आपल्या हातात आपल्याला जास्त काळ पकडून ठेवता येत नाही, हेच खरे नाही का? अगदी त्या सोनेरी वाळूसारखा. आपल्याला मात्र कधीतरी स्वतः इथे येऊन या सँड्यून्सवर चालण्याची मजा घेता येईल अशी मी आशा करते. आजच्या या भागात मी मोहना कारखानीस आपला निरोप घेते, कारण आता थांबण्याची वेळ झाली आहे. यापुढील भागाला भेट देण्यासाठी मात्र भेटूया याच वेळी याच वारी याच वेळी.

0: हेलो, हाय बाल मित्रांनो, हाय, हाउ आर यू?
1: येस, यू आर फाईन.
0: हो, तुम्ही मजेतच असता माहिती आहे मला. हो की नाही? आज मी तुम्हाला काहीतरी वेगळं सांगणार आहे.
1: वेगळं?
0: हो, वेगळं. आता नेहमीच गाणी, गोष्टी, गप्पा हो आपल्या चालू असतात, हो की नाही? त्याच्यावर ज्ञान मिळवणे हा एक आपला हेतू असतो, हो की नाही? नुसत्या गप्पा मारतो का आपण? नाही, आपण त्यातनं ज्ञान मिळवतो, हो ना? हो, ज्याच्या ज्ञान आहे असंच मी तुमच्याशी बोलत असते, हो की नाही? तसंच बोलायला पाहिजे की नाही? तुम्ही त्याशिवाय कसे काय हुशार होणार बरं, हो की नाही? माझ्या हुशार मित्रांनो, हो ना? आज आपण आपल्या देवांच्या 10 अवतारांपैकी 9वा अवतार आहे गौतम बुद्ध, हो आपण त्याला 9वा अवतार मानतो. तर हे सतीश पोरे पुण्याचे, आणि त्यांनी ही माहिती आपल्याला दिलेली आहे. मुलांचा मासिक आहे माझ्यासमोर, जूनचा अंक आहे, आणि त्याच्यामध्ये विष्णूचा 9वा अवतार गौतम बुद्ध याविषयी सतीश पोरेंनी जी माहिती दिलेली आहे ती मला खूप छान वाटली. हो, थोडक्यात पण खूप खूप खूप काही ज्ञान त्याच्यात भरलेलं मला वाटलं, म्हणून असं वाटलं की ही माहिती तुम्हाला द्यावी, हो ना? गौतम बुद्धाचं नाव तुम्ही ऐकलेलं आहे, त्याचा धडा तुम्हाला असतो की नाही? ते खूप महान होते हेही तुम्हाला माहिती आहे, पण त्यांची जी समग्र सखोल माहिती असते ती तुम्हाला नाही आहे, हो की नाही? म्हणून मग आज थोडक्यात या सखोल माहितीकडे आपण जाऊयात. ऐकताय ना मग? गौतम बुद्धाविषयी माहिती, हो, विष्णूचा 9वा अवतार गौतम बुद्ध. ऐका बरं, पूर्व भारतात आपली पूर्वेकडची राज्य कोणकोणती? पूर्व भारतात बिहार, पश्चिम बंगाल आदी राज्य येतात. बिहार राज्याच्या नालंदा, औरंगाबाद, हाजीपूर, बिहार शरीफ, गया, पाटणा या भागात प्राचीन काळी मगध नावाचा देश होता. हो, तुम्ही इतिहास शिकता, मगध हे माहिती तुम्हाला, हो की नाही? या मगधाची, या साम्राज्याची कीर्ती चारही दिशांच्या राज्यांपर्यंत गेली होती. राजगृह ही त्याची राजधानी होती. गंगा नदीच्या उत्तरेला लिच्छवींचे मोठे शक्तिमान राज्य होते, आणि त्या राज्याची राजधानी होती वैशाली. हो, गंगा नदीच्या वायव्य दिशेला कौसल लोकांचे राज्य होते. ऐकताय ना? गंगा नदीच्या वायव्य दिशेला कौसल लोकांचे राज्य होते, त्याची राजधानी होती अयोध्या. पण ती उजाड झाली होती, त्यामुळे तेथील राजांनी, श्रावस्ती नावाचं गाव आहे, तेथे नवीन राजधानी स्थापन केली. कोसल देशाच्या पूर्वेला रोहिणी नदी वाहत होती. तिच्या दोन्ही तीरांवर समोरासमोर शाक्य व कोलीय या दोन कुलांची स्वतंत्र गणराज्य होती. कोणती? शाक्य आणि कोलीय. शाक्य एक क्षत्रिय कुल होते, त्याची राजधानी कपिलवस्तू होती. या कपिलवस्तूमधली तुम्हाला गोष्ट मी आता सांगणार आहे, कळलं का मग? हो, या कपिलवस्तू नगरीमध्ये एक देखणा तरुण राजपुत्र रथात बसून दररोज फेरफटका मारत असो. राजपुत्र येतो नगरीला, फेरफटका मारतो दररोज, काय चाललंय, कुठे चाललंय, कसं चाललंय बघायला. एक दिवशी त्याला रस्त्यानं जाता जाता एक म्हातारा माणूस दिसला. त्याचे अंग लटपटत होते. राजपुत्राला आश्चर्य वाटले, कारण अशा अवस्थेतला माणूस त्याने पूर्वी कधी पाहिलेलाच नव्हता. त्यानं त्या माणसासंबंधी

काकाच्या सारथ्याला विचारलं. सारथी म्हणाला, युवराज हा म्हातारा माणूस आहे. म्हातारपणी प्रत्येक माणसाची अशीच अवस्था होते. ते ऐकून राजपुत्राला वाईट वाटले. काही अंतर गेल्यावर त्याला रस्त्याच्या कडेला एक माणूस तळमळत असलेला दिसला. त्याला काही भयंकर रोग झाला होता. वेदनेने तो ओरडत होता. ते पाहून राजपुत्राला आणखी धक्का बसला. त्याच्या मनात विचारांचे वादळ सुरू झाले. आणखी थोडं अंतर गेलं त्याला एक प्रेतयात्रा दिसली. बापरे, तिच्याबरोबर चाललेले लोक रडत होते, काहीतरी आक्रोश करत होते. त्याने सारथाला विचारलं, आज मी हे काय पाहतो आहे? सारथी म्हणाला, महाराज माणसाचं आयुष्य असंच असतं. माणूस केव्हा तरी म्हातारा होतो, त्याचे हातपाय थकतात, माणसाला बऱ्याचदा निरनिराळे रोग होतात आणि शेवटी प्रत्येकजण मरण पावतो. यातून कोणाचीही सुटका होत नाही. या सर्व प्रसंगामुळे राजपुत्र फार बेचैन झाला. फेरफटक्याचा कार्यक्रम सोडून तो राजवाड्यावर परतला. विचार करत बसला, माणसाचं दुःख नाहीसं केलं पाहिजे, त्याला खरं सुख मिळवून दिलं पाहिजे असं राजपुत्राला वाटू लागलं. अशा या देखण्या राजबिंड्या तरुणाचं नाव होतं सिद्धार्थ. शाक्य घराण्यातल्या शुद्धोदन राजाचा तो मुलगा होता. सिद्धार्थच्या आईचं नाव होतं मायादेवी. कपिलवस्तू शहराजवळ लुंबिनी नावाचं उद्यान होतं. हे ठिकाण आता नेपाळमध्ये आहे. तिथे इसवीसनपूर्व 563 सिद्धार्थाचा जन्म झाला. दुर्दैवाने त्याच्या जन्मानंतर 7 दिवशी त्याची आई मायादेवी निवर्तली, वारली. मग त्याची सावत्र आई आणि मावशीसुद्धा महाप्रजापतीने, तिचं नाव आहे महाप्रजापती, तिने सिद्धार्थाचं प्रेमाने संगोपन केलं. महाप्रजापतीला गौतमी असं दुसरं नावही होतं आणि तिच्या नावावरूनच लोक सिद्धार्थाला मग गौतम म्हणू लागले. सिद्धार्थ उर्फ गौतम बुद्धिमान होता, पण अन्य मुलांसारखा तो लहान मुलांसाठीच्या खेळात, अन्य करमणुकीच्या साधनात रमत नसे. एकांतात विचार करत बसे. त्याने आपल्यासारखं पराक्रमी व्हावं, राज्यकारभारात निष्णात व्हावं म्हणून त्याच्या वडिलांनी शुद्धोदनांनी खूप प्रयत्न केले, पण ते निष्फळ झाले. गरिबाविषयीची कण, रोगी असहाय्य व्यक्ती याबद्दलची आपुलकी वाढत होती. संसाराविषयीची आसक्ती त्याची कमी कमी होत होती. मग गौतमाने वयाच्या 29 वर्षापर्यंत वैवाहिक सौख्य भोगलं होतं. त्याला मुलगाही झाला होता, त्याचं नाव होतं राहुल, माहिती आहे तुम्हाला. पण त्याचं मन रमेना, घर सोडण्याचा निश्चय पक्का झाला, निर्णय घेतला आणि एका रात्री पत्नी यशोधरा, मुलगा राहुल व अन्य कुटुंबीय यांना न सांगता रात्री सर्वजण झोपलेले असताना तो राजवाड्याच्या बाहेर पडला. अंगावरची श्रीमंत उंची वस्त्रे फेकून दिली. मानेपर्यंत रुळणारे केस कापून टाकले. सुखाचा शोध घेण्यासाठी तो अरण्यात गेला. बापरे, अरण्यात जाऊन गौतमाने अनेक प्रकारे मन शांत करण्याचा प्रयत्न केला. शरीराला कष्ट दिले, उपास तपास केले, घोर तप केले, अन्नपाण्या वाचून त्याचे शरीर क्षीण झाले. हा मार्ग उपयोगाचा नाही हे त्याला समजलं. शेवटी तो गयेला गेला. तिथे निरंजना नदीच्या तीरावर पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसला. बराच काळ चिंतन केल्यावर त्याला 4 गवसली. कोणती ती 4 ऐका हं. जग हे दुःखाने भरलेलं आहे. जगातील सर्व दुःखाचं मूळ आसक्ती आहे. हो, दुःखे नाहीशी करता येतील त्यासाठी अष्टांग मार्ग आचरला पाहिजे. अष्टांग मार्ग गौतम बुद्धाने सांगितलेला अष्टांग मार्ग कोणता आपण बघूया. आता अशा प्रकारे त्याला दिव्य ज्ञान प्राप्त झाले. तो बुद्ध म्हणजे ज्ञानी झाला. बुद्ध म्हणजे काय मग? ज्ञानी. लोक त्याला गौतम बुद्ध म्हणू लागले. ज्या पिंपळाच्या झाडाखाली गौतमाला ज्ञानप्राप्ती झाली त्या झाडाला बोधिवृक्ष असे नाव मिळाले. ज्या खडकावर गौतम बुद्ध बसला होता त्या खडकाला बोधिपर्यंक नाव मिळाले. या स्थानाला बोधिमंडप असेही म्हणतात. हे स्थान बोधगया येथे आहे. ते गया शहरापासून 10 अंतरावरती आहे. सारनाथजवळील मृगवनात त्यांनी लोकांना उपदेश केला. गौतम बुद्धाने उपदेश केला आणि आपला अष्टांग मार्ग सांगितला. कोणता आहे?
आपण एक एक ऐकूया. एक, लोक हो यज्ञ केल्याने मोक्ष मिळत नाही, शरीराला ताप देऊनही तो मिळत नाही. मला खऱ्या सुखाचा मार्ग सापडला आहे, त्या मार्गाने तुम्ही गेलात तर सुखी व्हाल. कोणते कोणते मार्ग सांगितले बघा, किती सोपे आणि किती छान आहेत, आपण सुद्धा तेच केलं पाहिजे. तो म्हणतो नंबर दोन, प्राणी मात्रावर दया करा. बघा आपण शिकतो ना शाळेमध्ये, हो प्राणी मात्रावर काय, सृष्टीतल्या सगळ्या प्राण्यांवरतीच प्रेम केलं पाहिजे, दया केली पाहिजे. हो माणसाने माणसात तर प्रेम केलं पाहिजेच, परंतु प्राणी मात्रांवरही प्रेम केलं पाहिजे. कोणत्याही प्रकारची हिंसा करू नका हो, कोणाला मनाने सुद्धा दुखवायचं नाही, मारायची तर गोष्ट दूरच आहे. कळलं का, कोणालाही दुखापत होईल, त्याच्या शरीराला मनाला दुखापत होईल असं कुणीही वागता कामा नये. तीन, सर्वांशी समतेची वागणूक ठेवा. कळते का मंडळी, तू लहान तो मोठा, तो श्रीमंत तो गरीब, तो नीच हा उच्च हा ब्राह्मण हा क्षुद्र, शोभतं का आपल्याला? नाही. माणसाने माणसाला माणूस म्हणूनच वागवलं पाहिजे, माणूस म्हणूनच बघितलं पाहिजे. म्हणून त्यांनी सांगितले आहे, सर्वांशी समतेची वागणूक ठेवा. हा ब्राह्मण हा क्षुद्र असा भेदभाव करू नका. माणूस तिथून सगळा सारखाच आहे. नंबर चार, निंदा चहाडी करू नका, खोटे बोलू नका. किती सोपं आणि साधं तत्वज्ञान आहे हो. हे सगळं जर आपण आचरण केलं तर जगातली सगळी दुःखे खरोखर नाहीशी होतील. आपण कोणाची निंदा करतो, चहाडी करतो, खोटं बोलतो, भांडणं करतो, हो त्याच्यामुळे जीवनात प्रश्न निर्माण होतात. या गोष्टी जर आपण केल्या नाहीत तर सगळे लोक सुखी होतील की नाही मग? म्हणून ते सांगतायत, निंदा करू नका, चहाडी चुगली करू नका, खोटे बोलू नका, म्हणजे तुम्ही सुखी होऊ शकता. पण दारू पिऊ नका. दारू काय पिण्याची गोष्ट आहे? अहो गाढवसुद्धा पित नाही तिला. दारू पिऊ नका, परोपकार करा. दारूने सर्वनाश होतो हे वारंवार सिद्ध झालं आहे. दारू पिणारे कुटुंब उद्ध्वस्त होऊन जातात, संसाराची वाताहत होते, हे आपल्याला काही माहीत नाही का? माहीत आहे. म्हणून दारूच्या थेंबालाही स्पर्श करू नका आणि परोपकार करा. परोपकार, दुसऱ्यावर उपकार करावे, म्हणजे काय? आपल्याला शक्य असेल ती मदत इतरांना करावी. अशक्य मदत करा असं म्हणताय का ते? नाही. तुमच्यातले दोन घास दुसऱ्याला देऊ शकता, दुसऱ्याचं थोडंसं काम तुम्ही करू शकता, दुसऱ्याची थोडीशी मदत तुम्ही करू शकता, आणि या परोपकारामुळे माणसं जोडली जातात हो. सहा, माणसाच्या आयुष्यात खूप दुःख आहे, मान्य आहे. माणसाच्या आयुष्यात खूप दुःख आहे, ते लोभामुळे निर्माण होते. बघा किती सोपं सांगितले, मला हे हवं, मला ते हवं, माझं पण हवं, दुसऱ्याचं पण हवं, मला हा देश हवा, मला तो देश हवा, मला तो देश हवा, याचा देश हवा, त्याचा देश हवा. हा साम्राज्यवाद म्हणजे घेणे घेणे आणि घेणे. या लोभामुळे, या प्रवृत्तीमुळे जगामध्ये प्रचंड समस्या निर्माण होतात. घरातही समस्या या लोभामुळेच निर्माण होते हो. मला सगळं जास्त पाहिजे, मला तूप पाहिजे, मला सगळे आंबे पाहिजेत, मला छान छान दप्तर पाहिजे, त्याची शेतीही मला पाहिजे, त्याचं घरही मला पाहिजे. राम राम राम राम राम. हा लोभ संपत नाही हो, फार वाईट आहे तो. म्हणून ते म्हणतात की तुमच्या जीवनात जे दुःख येतं ते अतिलोभामुळे येतं, म्हणून लोभ धरू नका. बापरे किती सोपं पण किती कठीण आहे ही गोष्ट. सात, सत्याने वागा. अर्थात सत्याने वागलं की जीवनात प्रश्नच निर्माण होत नाही. एक खोटं बोललं की माणसाला 10 वेळा खोटं बोलावं लागतं आणि आपण विसरून जातो आणि शेवटी ते उघडकीला येतं. म्हणून कधीही खोटं बोलू नये, भले परिणाम काहीही हो, सत्यच बोला. सत्याचे परिणाम तुम्हाला त्रास झाला तरी चालेल, पण सत्याला चिकटून राहायचं. खोटं बोलून कोणाचंही कल्याण आजपर्यंत जगामध्ये झालेलं नाही. सत्य हे कटू असतं, समोरच्याला टोचतं, त्याला राग येतो, येऊ द्या, पण तरीही खरंच बोला, त्याच्यातच आपला फायदा असतो. सत्यानं वागा, आपले आचरण शुद्ध आणि पवित्र ठेवा, मनावर ताबा ठेवा. बाप रे बाप, काय कठीण गोष्ट सांगतात हो बुद्ध महाराज. मनावर ताबा ठेवा, हेच तर ठेवता येत नाही आम्हाला.
हो शायद गेलो की त्याची पेन्सिल हिसकावून घेतो, त्याचं दप्तर हिसकावून घेतो, त्याची पट्टी हिसकावून घेतो, त्याची पट्टी चोरून दप्तरातला पोहून घेतो आपण. रा करतो की नाही, खरं बोला, करतो आपण असं. असं करायचं असतं का? नाही. आपल्या मनावर ताबा ठेवलाच पाहिजे. आपली वस्तू फक्त आपली, दुसऱ्याची वस्तू आपली नाही. तिचा कितीही मोह झाला तरी ती घ्यायची नसते. दुसऱ्याची पेन्सिल कितीही छान असेल तरी ती घ्यायची नसते. आपल्या आईने जी आपल्याला दिलेली असते तीच पेन्सिल छान असते, हो की नाही? कारण आपली आई पण छान असते, हो की नाही? मग म्हणून कुठेही कोणत्याही बाबतीत आपला मनाचा ताबा सुटू द्यायचं नाही. कितीही वाटलं हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, तरी मन ताब्यात ठेवायला शिकायचं मंडळी. आणि आठवा आहे, असे वागल्याने, असे वागल्याने, चांग म्हणजे थोडक्यात चांगले वागल्याने जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होऊन माणसाला निर्वाण पद लाभते, मोक्ष मिळतो. हे तुम्हाला कळणार नाही, ते मोठे झाल्यावर कळेल तुम्हाला. पण बुद्धाने ज्या 8 गोष्टी सांगितल्या त्या कळल्या की नाही तुम्हाला? हो, त्या कळण्यासारख्याच आहेत. तुम्ही छोटेच काय मोठ्यांनाही त्या कळण्यासारख्याच आहेत. म्हणून छोटे काय मोठे काय सगळ्यांनी बुद्धांनी सांगितलेल्या या 8 गोष्टींप्रमाणे वागलं तर जीवनात कोणत्याही समस्या राहणार नाहीत. आपल्या सहित सगळं जग सुख होऊन जाईल. म्हणून म्हणून काय, बुद्धांनी सांगितलेला हा अष्टांग मार्ग अतिशय महत्त्वाचा आहे. आणि तो अंगीकारल्याने, तसं आचरण केल्याने नुकसान तर नाहीच नाही, पण फायदेच फायदे आहेत मंडळी. कळलं का? मग बघा, फुकट नाही त्यांना बुद्ध म्हणत, फुकट नाही त्यांना ज्ञानी म्हणत. जीवनाची अत्यंत महत्त्वाची 8 सूत्रं त्यांनी शोधून काढली, त्यासाठी तपश्चर्या केली, ते ज्ञानी झाले. आणि त्यांनी मग या गोष्टी सगळ्या जगाला सांगितल्या आणि या बुद्ध धर्माचा प्रसार मग जगभर झाला. गौतम बुद्धाचे लाखोने अनुयायी जगभर आहेत, कारण त्यांचं तत्त्वज्ञान अतिशय मनाला शांत करणारं आणि जगाला सुखी करणारं आहे. म्हणून कोट्यवधी लोक बुद्ध धर्माने आकर्षित झाले आणि त्याचे सदस्य बनले. कोट्यवधी लोक बौद्ध धर्म मानतात. अहो, कोट्यवधी लोकच काय, ती तत्त्वच अशी आहेत की सगळ्या जगानेच ती मानायची, तितकी सुंदर तत्त्व आहेत ती. म्हणून बुद्धाने म्हणजे बुद्ध धर्म अंगीकारला काय किंवा न अंगीकारला काय, बुद्ध महाराजांनी सांगितलेली जी अष्टांग मार्गाची जी तत्त्वं आहेत ती इतकी सुंदर आहेत की सगळ्या जगाने त्याचं अनुकरण करावं आणि माणसाला माणूस म्हणून वागवावं, म्हणजे कुठेही प्रश्न शिल्लक राहत नाहीत. काय मंडळी? हो, थोडंसं कठीण होतं आजचं, पण ती 8 जी तत्त्वं सांगितली ती सोपी आहेत की नाही? ती आपण आचरण करू शकतो की नाही? खोटं बोलायचं नाही असं आपण ठरवू शकतो की नाही? खरंच बोलायचं असं आपण ठरवू शकतो की नाही? दुसऱ्याला दुःख द्यायचं नाही आपण ठरवू शकतो की नाही? ठरवू शकतो. म्हणून मग ज्या तुम्ही लहान आहात तुम्हाला ह्या गोष्टी आजही शक्य आहेत. म्हणून अशा चांगल्या चांगल्या गोष्टी अंगीकारा. हो, दुसऱ्याला कसा त्रास होणार नाही हे बघायला शिका. घरी काय दारी काय, कुठेही आपला कुणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची असते. म्हणजे समोरच्यालाही वाटतं, अरे वा, हा आपली काळजी घेतो आहे, आपणही याची काळजी घ्यायला पाहिजे, हो की नाही? मग शिरलं का डोक्यात? बरं, ठीक आहे. आता तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते, ऐका बरं. माणसाने कसं चतुर असावं, माणसाने कसं हुशार असावं? हो, स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, तेवढी फक्त ऐका. त्याचं नाव आहे चतुर अयाज. चतुर अयाज महमद गझनी नावाचा बादशाह, माहिती तुम्हाला, महमद गझनी नावाचा बादशाह होऊन गेला आहे. त्याचा अयाज नावाचा एक सेवक होता. काय? अयाज. महमदाची त्याच्यावर फार मर्जी होती. हो, आता राजाला तो, बादशाहला तो माणूस आवडतो म्हणजे तो काहीतरी खासच असणार, हो की नाही? महमदाची त्याच्यावर फार मर्जी होती, कारण तो सेवक अशिक्षित असूनही अतिशय चतुर होता. बघा, शिकलेला नाही, अडाणी आहे, पण कसा आहे, हुशार आहे. अनेक वेळा महमद त्याचा सल्ला घेत असे. इतर दरबारी अयाजचा द्वेष करायचा, अरे हा राजाच्या मर्जीतला आहे, राजाच्या पुढे पुढे करतो, राजा यालाच मान देतो. पण बाकीचे दरबारातले लोक त्याचा द्वेष करायचे. एक दिवस
दरबारातील एका सेवकाने बादशाला म्हटले, महाराज आपण अय्याजला इतका मान का देता? त्याचा सल्ला देखील ऐकता? शेवटी तो एक सेवक आहे, आमच्यासारखा त्यांच्यात आणि त्याच्यात असे विशेष काय आहे आम्हाला समजतच नाही. एक दिवस बादशाह गच्चीवर फिरत असताना त्याने दूरवर एक काफिला काफिला जात असताना पाहिला. समूहाने जाणारी माणसं म्हणजे काफिला. बादशाहने एका दरबारीला बोलवले आणि सांगितले, मला सांग हा काफिला कुठून आला आहे? तो दरबारी गेला आणि पटकन आला, म्हणाला काफिला मदिनेहून आला आहे. मक्का मदिना तो नाही, ते मदिनेहून तो येतो आहे. कुठे जातो आहे? बादशाह म्हणाले. दरबारी चुप्प, हे तर मी विचारलेच नाही, जातो म्हणाला. बादशाहने ताबडतोब अय्याजला बोलवलं आणि म्हणाला, तो काफिला कुठून आला आहे बघ जरा, चौकशी करून ये. अय्याज झटकन गेला आणि पटकन आला आणि बादशाहला म्हणाला, तो काफिला मदिनेहून आला आहे. कुठे जातो आहे? अंगोराला जातो आहे. किती लोक आहेत काफिल्यात? 305 लोक आहेत. कशासाठी जात आहेत? अंगोरा हे त्यांचं वतन आहे, हजची यात्रा करून ते आता अंगोराला परत जात आहेत. बादशाह म्हणाला, ठीक आहे जा. मग बादशाह समोर उभ्या असलेल्या त्या जळकुट दरबारीला म्हणाला, पहा अय्याजने काफिल्याची सर्व माहिती कशी काढून आणली आणि ती देखील लगोलग. तो आपली बुद्धी चालवतो आणि चतुराईने कामे करतो, त्यामुळेच त्याच्यावर माझी मर्जी आहे. केवळ दरबारी होऊन मान मिळत नाही, त्यासाठी खास गुणही अंगी असावे लागतात हो. आणि अशी जी गुणी माणसं असतात त्यांची जगात सर्वत्र वाहवा होत असते. बुद्धी ही अशी गोष्ट आहे की जगात सर्वत्र ती नावाजली जाते आणि त्यामुळे तुमची कीर्ती आणि प्रसिद्धीही वाढते हो. जगात नेहमी गुणांचं कौतुक होतं, रूपाचं नाही. भले रूप नसलं तरी चालेल, पण माणसामध्ये गुण हवेत. काय मंडळी, कळलं का? मग जाऊ आता. बाय बाय बेटांनो, बाय.

0: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू, बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि आज आपल्या बरोबर आहे परत आपला पॉप्युलर मोस्ट वॉन्टेड गेस्ट मनीष गोडबोले, वन्यजीव अभ्यासक. मागच्या आठवड्यात बिबट्या झाला, साप झाला, माकडाची सुरुवात झालेली आहे. या आठवड्यात काय आहे मनीष?
1: या मध्यंतरी एक
0: मुंगूसही
1: मिळाला होता आपल्याला, जखमी झालेला. म्हणजे त्याचा
0: मनीष, मुंगूस पाळीव प्राणी नाही होऊ शकत का रे?
1: होतो ना मुंगूस. तुम्ही लहानपणापासून पिल्लू पाळलं तर तो घरातला पाळलेल्या कुत्र्यासारखा मागे पुढे हिंटो, पण तो ठेवणं अलाउड नाही. तो शेड्यूल म्हणजे फॉरेस्ट
0: नियमाप्रमाणे. पण तो पेट होऊ शकतो?
1: हो, पेट होऊ शकतो ना.
0: कसं असतो मुंगूसाचा स्वभाव?
1: जे तुमचं पेट झालेलं मुंगूस इतकं फ्रेंडली असतं तुमच्याशी की ते बिलकुल घरातल्या पाळलेल्या डॉग सारखं तुमच्या मागे पुढे हिंडतं. म्हणजे मी जेव्हा धुळ्यात होतो तेव्हा तिथे एक जखमी मुंगूस मला मिळालं होतं, तर ते बा तिचा पायच हे झाला होता, तर तो नेचरमध्ये सर्वाईव्ह नाही म्हणून मग आपण तो घरीच ठेवला होता. तर तो घरातल्या पाळलेल्या कुत्र्यासारखा माझ्या मागे पुढे हिंडायचा.
0: म्हणजे तू त्याला घरात पिंजऱ्यात बिंजऱ्यात कसं?
1: कधीच नाही, मोकळाच ठेवला त्याला, कधीच पिंजऱ्यात नाही.
0: खायला?
1: खायला काय, तो मिश्राहारी प्राणी, सगळ्या प्रकारचं फूड खात होतो.
0: भाज्या बिजा पण?
1: हो.
0: ओके, तू सांगत होता काहीतरी.
1: तर मग तो असाच एक मुंगूस आम्हाला, त्याचा टाळू फाटला होता, चिरला गेला त्या ऍक्सिडेंट मध्ये, टू व्हीलरने उडवलं, तर टाळू मधनं त्याचा हे झाला. मी सरांकडे घेऊन आलो तो, तर त्यांनी म्हणजे आजपर्यंत मुंगूसाचा टाळू कोणी स्टिच केला नसेल. सरांनी त्याचा टाळू स्टिच केला, 4 महिने आम्ही तो मुंगूस सांभाळला, पूर्ण रिकवर झाला, त्याचं खाणं पिणं सगळं सुरू झालं, आणि तो मुंगूस आम्ही परत नेचरमध्ये रिलीज केला.
0: ओके.
1: तर मग हे असं, ते मनापासून तुमची इच्छा असेल तर मार्ग मिळतो. व फक्त तुमची मनापासून इच्छा हवी की आम्हाला या प्राण्याला वाचवायचंय.
0: हे पण मनीष, मला एक सांग, मला तुझं काम माहिती आहे, एक कौतुकापोटी मी तुला हा प्रश्न विचारतोय. हे तुम्ही लोक जे जेन्युइन लोक आहेत, आता राग मानू नको, पण तुमच्या या फील्डमध्ये फ्रॉड लोक खूप आहेत.
1: राग येण्यासारखं काहीच नाही.
0: आणि तू मला, माझं एक प्रामाणिक मत आहे, आम्हा सामान्य लोकांना त्याच्याबद्दल तू सांग, अवेअर करावंस. मनीष खरंच सांग, तुला इतके स्नेक बाईट्स आहे, पॉयझनस स्नेक बाईट्स आहेत, तरी तुमचं प्राण्यांवर एवढं प्रेम का रे? काय म्हणजे काय? एक तर तुम्हाला याच्यात पैसा बिसा काहीच मिळत नाही, शून्य. लोकांचं प्रेम खूप मिळतं, रिस्पेक्ट खूप मिळतं, तुला काय मिळतं मनीष?
1: हे बघा, सगळ्यात मोठं तुमचं बक्षीस काय की आपल्यामुळे तो प्राणी बरा होऊन त्याच्या नैसर्गिक आदिवासात गेला, हे सगळ्यात मोठं. ते पैशात न मोजता येणारं गिफ्ट आहे सगळ्यात मोठं, की आपल्यामुळे एक जीव, भले तो माणूस का असे ना, मी माणसांसाठी देखील, म्हणजे स्नेक बाईटचे पेशंट जे त्यांच्यासाठी सिव्हिलला जाऊन, म्हणजे ते तर माझ्या ओळखीचे नाही, फक्त कोणाच्या तरी रेफरन्स नाही, आमचे नातेवाईकाल
0: साफ. तू मागच्या वेळेस सांगितलं होतं ते काही डॉक्टरांपेक्षा तुझं नॉलेज चांगलं.
1: हा, तर म्हणजे मी 3 MBBS डॉक्टरचं मत त्यावेळेला त्यांचं म्हणणं होतं की गँग्रेन झालेलंच नाही. मायकोचे चीफ सिक्युरिटी ऑफिसर होते रॉय म्हणून. तर म्हणजे त्यावेळेला त्यांना ऍडमिट केलेलं तिथं, ते एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये, तर ते तिथल्या 3 डॉक्टरचं मत होतं की गँग्रेन झालेलंच नाही. आणि मी सांगत होतो की गँग्रेन, गँग्रेनची पहिली स्टेज जी, ज्याला सेल्युलायटिस म्हटलं जातं, म्हणजे एक पातळ पारदर्शक द्रव तुमच्या त्या जखमेतनं बाहेर यायला लागतो, आणि पुढे त्याला एक प्रकारचा उग्र स्मेल, आणि मग पुढे ती स्किन काळी पडायला लागते, म्हणजे ते नेक्रोसिस डेव्हलप होणं, आणि मग ते गँग्रेनवर जातं. तर ते मी स्वतः भोगलेलं आहे, त्याच्यामुळे मला माझ्या इतकं चांगलं कोणीच नाही सांगू शकत की गँग्रीन काय असतं. तर मग मी त्यांना सांगितलं, म्हटलं सर आपकी उंगली में गँग्रीन डेव्हलप हो चुका है, तर नो नो, इधर 3 MBBS डॉक्टर मेरे को ऑब्झर्व कर रहे, उनका कहना है कि बिल्कुल कुछ भी नहीं, यू आर परफेक्टली ऑल राइट. म्हणजे देखो सर, मानना ना मानना आपका काम है, कहना मेरा काम था, आपको नहीं मानना है, दॅट्स ऑल. म्हणजे ओके, नो प्रॉब्लेम. मी ते सांगून निघून गेलो. त्यानंतर 3 दिवसांनी त्यांचा मला परत फोन आला की अरे यार आप मेरे जरा घर पे आएंगे क्या. तर मग मी परत घरी गेल्यानंतर त्यावेळेला त्यांची जखम काळी पडली होती, ती स्किन काळी पडायला सुरुवात झाली होती, आणि ते म्हणे मेरे को बहुत पेन हो रहा है, बोलले उंगली में. तर मग आम्ही नंतर त्यांना एक, आमचे मी ज्या डॉक्टरांना आता नाशिकमध्ये, तेव्हा एवढं काम नव्हतं आपलं, तर दुसरीकडे एक आपले मार्गदर्शक आहे त्यांच्याबरोबर, ज्या डॉक्टरांबरोबर काम करतात तिथं मी त्यांना घेऊन गेलो. त्यांनी बघितल्या ते स्वतः MSMD सर्जन आहेत, ज्यांनी बघितलं त्यांनी तिथं गेल्या त्यांना सांगितलं, अगर मनीष आपको याने लेके आता था तो आपकी उंगली काट कर फेंक देनी पडती थी. तो ते म्हणाले मी की यार ये आदमी पहिले दिन से चिल्ला रहा है, बोले गँग्रीन डेव्हलप हो चुका है, गँग्रीन डेव्हलप हो चुका है, इसने 3 MBBS डॉक्टर के मत को झुटला दिया है, बोले. तर मग मी त्यांना हे सांगितलं, देखो रॉय सर, मैंने खुद ने गँग्रीन सहा आहे, मेरे से अच्छा गँग्रीन कोण बोल
0: सकते. सांग ना.
1: तर सगळ्यात पहिला तो बाईट मला 2000 साली झाला नागाचा. तर त्यावेळेला असंच की पकडायला गेलेला असताना एक जण तो नाग म्हणजे तो दारू
0: प्यायलेला. तुझा एक्सपिरियन्स किती होता?
1: मी साधारण आता 35 वर्ष झाले मी साप पकडतोय, म्हणजे आता हे 2000 बाईट झाला तेव्हा 10 वर्षाचाच अनुभव होता मला.
0: तगडा अनुभव होता.
1: नाही तगडा नाही म्हणता येणार त्याला, तेव्हा हा फील्ड फार नवख होतं, याच्यात फारसे लोकही नव्हते, त्यामुळे अनुभवाची एवढी आदान प्रदान तेवढी खूप झालेली नव्हती. हे थोडं अनटच फील्ड होतं तेव्हा, कारण त्याच्यात एवढे जाणारे. आता थोडक्यात जर तेव्हाची गंमत सांगतो, आता एक तर ब्राह्मण समाजात जन्माला आलो आणि साप पकडणं हे ब्राह्मण समाजाचे जे पूर्वीचे संस्कार आहे त्याप्रमाणे हीन दर्जाचं काम आहे, आणि ब्राह्मणाच्या पोराने असं हीन दर्जाचं काम काही करू नये बा, असे त्यावेळेला आमचे सामाजिक संकेत होते. तर मग माझ्या आईला तर पहिले काही दिवस माहिती नव्हतं आपला पोरगा साप पकडतो. तर मग जेव्हा कळलं तेव्हा आईने सांगितलं की अरे बाबा तू असं साप पकडलं तर तुला कोणी मुलगी देणार नाही म्हणे लग्नाला. तर म्हटलं ठीक आहे, जाऊ दे मी लग्न नाही करणार म्हटलं, पण साप पकडणं काही बंद करणार नाही म्हटलं. तर मग साधारण त्या कालावधीनंतर मग राजेश ठोंबरे ज्यांची चुलत बहीण मला दिली त्यांनी, नंतर तो माझा मित्र या क्षेत्रातला माझा मार्गदर्शक, तर त्यांनी स्वतःने 32 मुली बघितल्या आणि 33व्या मुलीशी लग्न केलं. सगळे म्हणायचे तुम्ही साप पकडणं सोडा, हा म्हणायचा मी तुम्हाला सोडू शकतो पण साप पकडणं नाही. तर मग तो म्हणे मला आज त्रास सहन झाला, तो काही तुझ्या वाट्याला यायला नको म्हणून माझी चुलत बहीणच तुला देतो म्हणे. तर तिचं म्हणणं एकच होतं फक्त की मी ज्याच्याशी लग्न करणार त्याला सुपारीच्या खांडाचंही व्यसन नको. तर मला सुपारीच्या खांडाचंही व्यसन
0: नाही,
1: पण तिला हे मी सांगून टाकलं पहिल्याच ह्याच्यात की जन्मभर साप पकडणार. तर ती म्हणे, आणि ती लहानपणापासून चुलत भावाच्या घरी येत होती त्यामुळे साप हा विषय तिला नवीन नव्हता, तिने तो लहानपणापासून पाहिलेला होता, त्यामुळे तिची तेवढी मेंटॅलिटी
0: होती
1: झालेली होती की ठीक आहे बाबा माझी याला काही आडकाठी नाहीये. तर मग तरी जेव्हा मला जेव्हा 2000 साली बाईट झाला आणि माझं बोट गेलं त्याच्यामध्ये, त्यातही झालं तेच घडलं की मी नाशिकला आमच्या याच्यात जेव्हा नागाने मला धरलं त्याच्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी काय केलं ते
0: बोट. नाही तो बाईट का झाला
1: तो एक का ज्या ठिकाणी मी नाक पकडायला गेलो होतो ना, तर त्या पकडायला गेलेल्या असणाऱ्या व्यक्तीत एक जण दारू प्यायलेला होता आणि तो नाक पकडायचे उद्योग म्हणजे मी पोहोचायच्या आधी तो ते डोकं दाबून काढीने हा, तर तो त्याला धरणार आहे माहिती, तर त्याला धरणार म्हणून मी त्याच्यात याच्यातनं तर तेवढ्या फिरून त्याने त्याच्या हातापासून फिरून माझा बोट धरून घेतला. तर तोपर्यंत मलाही फर्स्ट एडचं एवढं म्हणजे परफेक्ट नॉलेज मला नव्हतं तोपर्यंत, की परफेक्ट फक्त क्रेप बँडेज गुंडाळता एवढं ते मी स्वतः त्या पद्धतीने केलेलं नव्हतं. तर मग मी त्या सरळ मी आपलं फक्त हातावर गुंडाळून सिव्हिलला गेलो होती, तर गेल्या गेल्या त्यांनीच पहिली क्रिया काय केली सिव्हिलच्या नर्सनी, ते मी जे क्रेप बँडेज गुंडाळलं होतं त्यांनी तात्काळ काढून टाकलं. नाही नाही म्हणे असे बिनविषारी साप चावलेले खूप लोक येतात म्हणे, तुम्ही इथपर्यंत असं चालत बोलत आले म्हणजे तुम्हाला काही विषारी साप चावलेलं नाही. लावो मॅडम मी स्वतः साप पकडतो म्हटलं, माझ्या मला हाताला नाक चावलेलं आहे म्हटलं. तर नाही म्हणे शक्यच नाही, नाक चावलेला व्यक्ती आम्ही सगळे स्ट्रेचरवर येतात म्हणे, पहिले तुम्ही असं सांगत आलेले की मला नाक चावलाय, त्यांना ते काही पटेना. तो वेळ वाया घालवला त्यांनी, एस वी लवकर सुरू नाही केले त्यामुळे ते सगळं. नंतर गेल्या गेल्या त्यांची पद्धत काय आहे की MBBSच्या त्यांच्या अभ्यासक्रमात ज्या पद्धतीने शिकवलं जातं तेवढं नाही, ते चिरा बिरा तर ते MBBSच्या अभ्यासक्रमात चिरा यांना ते चुकीचं आहे असंच WHOचं म्हणणं आहे. पण WHOने ज्या गाईडलाईन्स केल्या आहेत ना त्या आयडियल टर्म कंडिशन्सवर केलेल्या आहेत, तर त्या दरवेळेलाच बरोबर असतील असं काही होऊ नाही शकत. तर मग त्यामुळे आणि आता जे हे आम्ही फर्स्ट एड सांगतो ना लोकांना, या फर्स्ट एडने जे क्रेप बँडेज बांधणं हाताला ज्या ठिकाणी साप चावलं, तर हाताला साप चावला असेल तर दंडापासनं चावलेल्या भागापर्यंत त्याला लपेटत आणणं, आणि जनरली आम्ही जे सर्पमित्र आहेत त्यांना चिराछेदन हे सांगतो, जे जनरल पब्लिक आहे त्यांनी फक्त जिथं चावलाय तुम्ही प्रेशर देत आणलं तर तिथनंही रक्त बाहेर यायला सुरुवात होते, आणि आपण साधारण रक्तदान करतो तेव्हा 350 ml रक्त डोनेट करतो, त्यात बरंचसं विष आपल्या बॉडीच्या बाहेर निघून जातं आणि त्या व्यक्तीला सिव्हिलपर्यंत नेण्याचा कालावधी जो आहे तो आपल्याला वाढवून मिळतो. त्यामुळे त्या पद्धती आम्ही जे आता या पद्धतीने तुम्ही पेशंटला सिव्हिलपर्यंत नेऊ शकता, जेणेकरून विष जास्त पसरणार नाही आहे पद्धत अवलंबली तर तुमच्या शरीरामध्ये, जितक्या लवकर ते आपल्या हार्टकडे जाईल तेवढ्या जास्त कॉम्प्लिकेशन्स डेव्हलप होण्याची शक्यता असते. आणि कसं असतं की सर्वसामान्य माणसाला लगेच भीती वाढते त्याची. ब्लड प्रेशर वाढलं की विष लवकर सर्क्युलेट होणार बॉडीमध्ये. त्यानंतर बऱ्याच गोष्टीवर अवलंबून आहे की सापाच्या जबड्यात तुमच्या शरीराचा कोणता भाग सापडला. ज्या भागाला मास जास्त आहे तिथं साप सॉलिड ग्रिपिंग करू शकतो, त्यामुळे तो विष परफेक्ट इंजेक्ट करू शकणार. ज्या भागाला मास नाही आहे फारसं, त्यात ते कमी जाणार. बोटाचा भाग आहे जिथं स्किन तुमची फारसं बाजूने मासाचं प्रोटेक्शन नाही आहे. त्यानंतर सापाचे दात आहेत ते जबड्यात उभे. चावताना बऱ्याच वेळेला काय होतं, बोट उभं गेलं तर एक सिंगल दात लागू शकतो. पण तो तेवढाही धडधाकट माणसाला पोचवायला पुरेसाच आहे, कारण एका सुईच्या टोकावर जेवढं विष मावू शकेल ना एवढं एका धडधाकट माणसाला पोचवतो. आणि सापाकडे मुळात एवढं विष असतं की त्याच्या समोर लाईनीत 150-200 लोक जरी नंबर लावून उभे राहिले तेवढे सगळे लाईनीत पोचवू शकतो.
0: म्हणजे वेगवेगळे बाईट्स
1: हो, त्याच्या जबड्यातली ती तोंडातली लाळ आहे, आपल्या तोंडातली लाळ जशी संपत नाही, विष म्हणजे लाळच आहे त्याची, ते कधीच संपत नाही.
0: हो,
1: त्यामुळे तो अक्षरशः तुम्ही नंबर लावून जरी उभे राहिले तरी एका लाईनीत 150-200 लोक खपवू शकतो. आणि अजून एक अभ्यासात लक्षात आलंय, ते कसं लक्षात आलं की समजा एका लाईनीत 4 जणांना नागाने दंश केला तर चौथ्या व्यक्तीला पहिल्यापेक्षा लवकर त्रास सुरू होतो,
0: जास्त कॉन्सन्ट्रेट हो जातो.
1: नाही, त्याला कारण आहे पहिल्या दंशामध्ये त्याच्या विषामध्ये वॉटर लेवल जास्त असते, पुढच्या ह्याच्यात ते प्युअर फॉर्म मध्ये येत जात.
0: अरे बापरे.
1: त्यामुळे चौथ्या व्यक्तीला बरं हे कसं लक्षात आलं, तर राजेश ठोंबरे जे माझे यातले मार्गदर्शक आहे त्यांच्या भागामध्ये जे शेती काम करणारे मजूर असतात ना ते काय करतात की शेतीच्या इथं शेतातली जी विहीर असते त्याला एक अशी उभी भिंत केलेली असते बा, तर त्या भिंतीमध्ये बऱ्याचशा वेळेला ते विहिरीचं काम व्यवस्थित नसल्याने ती भिंत पडकी होते, तुटते, थोडी भेगा पडतात तिला. तर त्या भेगांमध्ये हे लोक काय करतात, विड्या ठेवतात यांच्या, आणि ते जेवायला आले की तेव्हा पहिले विडी ओढणार आणि मग जेवण करणार. तर ते झालं असं, 4 मजूर विडी ओढायला म्हणून आले आणि विडी एकाने काढली आपली करंगळीने, विडी बोट टाकून त्या फटीतनं त्याच्या करंगळीला काहीतरी टोचलं, त्याला वाटलं काहीतरी शिळ वगैरे मध्ये काट असेल, मग टोचलं, त्याने दुर्लक्ष केलं. तर दुसरा म्हणे माझी पण विडी दे रे, ते म्हणतो तू काही शाजू के म्हणे फार म्हणे, तुझी काढून घे म्हणे. त्याने त्याला दिली नाही म्हणून यानेही आता यालाही टोचलं, लाईनीत चौघांना करंगळीला काहीतरी टोचल्याचं जाणवलं. त्यानंतर ज्याला चौथ्याला सगळ्यात शेवटी टोचलं होतं त्याला पहिले त्रास सुरू झाला, त्याला चक्कर यायला लागली, उलट्या व्हायला लागल्या, पोटात त्याला खूप दुखायला लागलं. तर मग त्यांनी साधारण आता ते 40 गावामध्ये राहत असल्यामुळे बाकीचे डॉक्टरकडे घेऊन आल्यानंतर डॉक्टरने राजेश ठोंबऱ्यांना बोलवून घ्या बुवा काहीतरी जे कॉमन दिसणारे हे नाही आहेत. तर मग एकदा राजेश ठोंबऱ्यांना त्यांनी गेल्या गेल्या राजेश ठोंबऱ्यांनी जी ती लक्षणं ऑब्झर्व केली ही मण्यार या सापाच्या दंशाची. तर मग हे सगळं झालं, सगळ्यांना ट्रीटमेंट सुरू केली आणि त्यांच्याबरोबर जे लोक होते गप्पा मारता मारताच तो विषय झाला की म्हणे अहो म्हणे याले तर सगळ्यात शेवटी तिकडे आयराणीत बोलतात लोक याले तर सगळ्यात शेवटी व्हायला होता म्हणे बाईट, याले चावना होता साप सगळ्यात शेवटले म्हणे, पण याले सगळ्यात पहिले त्रास सुरू व्हायना म्हणे. मग आम्ही हा विषय आम्ही इथं नाशिकला आपल्याकडे ना डॉक्टर नीळकंठ वाड म्हणून होते, जे हापकिनला 25 वर्ष स्नेक वेनममध्ये ज्यांचं PhD होतं, तर ते सायंटिस्ट म्हणून होते हापकिनला. तर त्यांच्या समोर हा विषय आम्ही मांडला. बरं, हा कसा लक्षात आला की राजेश ठोंबरे डेअरीमध्ये काम करायचे, तर त्यांच्याकडे डेअरीत जेवढे लोक शेतकरी दूध घेऊन यायचे त्यातल्या एका

0: स्वतः झाले.
1: अय्यो
0: मग त्यांनी म्हणे मी हा विषय यांच्याकडे काढला वाड सरांकडे, आम्ही पण होतो तेव्हा त्यांच्याबरोबर. तर वाड सरांनी म्हणे राजू काय डोके रे म्हणे तुझं, अगदी बरोबर सांगितलं म्हणे, तू सेम तसंच आहे म्हणे जसं तू दुधाच्या बाबतीत सांगितलं ना म्हणे, तसंच विषारी सापात पहिल्या दंशामध्ये वॉटर लेवल जास्त असते आणि पुढच्या दंशामध्ये ते प्युअर फॉर्म मध्ये येत जातं म्हणे, त्यामुळे चौथ्या व्यक्तीला पहिल्यापेक्षा लवकर त्रास सुरू होतो. तर मग हे असं राजेश टोपेंच्या डोक्यात आल्यानंतर ते सगळं त्यापर्यंत पोहोचत आलं, तर हे हा एक नवा त्यातनं आलेला हेच होऊ शकतो की जो आपल्याला
1: तुला तर स्नेक बाईट झाला, तू डॉक्टरकडे गेला त्या नर्स
0: त्यांनी ते काढून टाकलं आणि मग थोडा वेळ मला चक्कर सिरियस जीभ जड पडणं डोळे मला उघडता येईना, तरी मी राजेश टोमऱ्यांचा नंबर लिहून दिला यांना त्यातलं आणि सांगितलं की माझ्या घरच्यांना बोलावून घ्या. मग घरच्यांना बोलावून घेतल्यानंतर राजेश टोमऱ्यांना तात्काळ फोन लावला, त्यांनी तिथनं डॉक्टरला गाईड केली सगळे फोनवरच ट्रीटमेंट, त्याप्रमाणे डॉक्टरने ट्रीटमेंट केली पण त्या मेन व्हाईल त्या प्रॉब याच्यामध्ये बोटाला मात्र गँग्रीन डेव्हलप झालं.
1: किती वेळात?
0: नाही 3 दिवस गेले ना. आता एकदा तुम्हाला ऍडमिट केले की अंडर 72 तासाशिवाय जोपर्यंत तुम्ही होत नाही तोपर्यंत ते तुम्हाला डिस्चार्ज देत नाही, तर त्या 72 तासांनी माझा बोट खाल्ला. तर मग नंतर तिथनं स्वतः राजेश ठोंबरेच्या इकडं आले नाशिकला, त्यांनी तिथनं मला डिस्चार्ज घेतला माझा आणि म्हणे मी माझ्या जबाबदारीवर त्याचा डिस्चार्ज घेतो, याला 40 गावला घेऊन जातो. 40 गावला तेव्हा पूर्ण पात्रे डॉक्टर होते, त्यांनी सोनाली सिंड पाळली होती ना घरी, त्यांचा मुलगा ते MSMD सर्जन होते आणि ते राजेश टोमऱ्यांबरोबर स्नेक बाईटच्या पेशंटचं. तर तिथं गेल्या गेल्या त्यांनी बोट पाहिल्यावर म्हणे राजू बोट काढावं लागेल म्हणे, कारण हाडापर्यंत म्हणे बोट काळं पडलेलं आहे पूर्ण, तर त्यामुळे आता अम्प्युटेशन शिवाय पर्याय नाही म्हणे. तर मग राजेश टोमऱ्यांनी खूप लोकांचे हात बोट वाचवलेले होते, आपल्या जवळच्या मित्राचा मी बोट वाचवू नाही शकलो म्हणे माझ्या आयुष्यातला, आणि राजेश टोमऱ्यांचाही उजव्या हाताचा बोट गेलेला आहे, तोही त्यांना तोपर्यंत कोणाचाच गायडन्स नव्हता त्यामुळे गेला. तर त्यांची अशी इच्छा होती की कामाच्या अंगाने दुसरा राजेश ठोंबरे उभा राहिला तर चालेल, पण बोटाच्या अंगाने दुसरा राजेश ठोंबरे उभा राहू नये. तर मग माझं फक्त दोघांमधला फरक एवढा आहे, माझं लेफ्ट हाताचं आहे त्यांचं राईट हात एवढं. तर मग आम्ही एक दुसऱ्याला सांगतो की ते माझा उजवा आहे, ते म्हणतात हा माझा डावा आहे. असं
1: मनीष हे झाल्यानंतर तुला वाटलं नाही का बस झालं?
0: नाही, मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आम्ही घरी आलो ना ते लोकल सेडेशन देऊन माझं तो बोट बधीर केलं आणि ते अम्पुट केलं, आणि ते जेव्हा तुमचं हे उतरत जातं ना ती भूल तो सगळं, तर तेव्हा नंतर जो पेन येतं ना ते तुम्ही शब्दात वर्णन नाही करू शकणार त्याचं. म्हणजे मी ते पेन आत कधीच विसरू नाही शकणार की ती रात्र मी कशी घालवली आहे माझं मला माहिती. तर मग त्या रात्रीच्या दुसऱ्या दिवशी राजेश टोमऱ्यांचा पहिला मला आता काय म्हणे साप पकडणं सोडणार का, म्हटलं नाही. तर म्हणे दॅट्स द स्पिरिट म्हणे, मला तुझ्याकडनं हेच उत्तर अपेक्षित होतं म्हणे.
1: का नाही सोडायचं?
0: तर म्हणे पळून जाणं अपर्याय नाही की आपल्या काय चुका घडल्या, आणि साप का चावला, साप विनाकारण कधीच चावत नाही म्हणे, भले ती टेक्निकल चूक का असे ना तुमच्याकडनं, ती चूक असेल तेव्हाच तो चावतो म्हणे, तो विनाकारण कधीच चावत नाही, तो स्वतःचा बचाव म्हणून चावतो. त्याला थोडी माहिती मुळात आता आपल्याकडे कंटिन्यू शब्द वापरला जातो सर्पमित्र, तर मुळात हा सर्पमित्र हा शब्द चुकीचा आहे पूर्णपणे.
1: का?
0: कारण मैत्रीची भावना दोन्हीकडनं अपेक्षित आहे. सापाचा मेंदूच विकसित नाही तर तो तुमच्याशी मैत्री काय करणार.
1: हे पण मला एक सांग, तुम्ही लोक पॉयझनस ते नाग बीग हाताळता, मग त्यावेळेस नागाला असं का नाही वाटतोय की हा माझा शत्रू आहे?
0: नाही, ते भीतीने जर तुमची हार्टबीट चेंज नाही झाली ना तर सापाला काही कळत नाही मी कोणाच्या हातावर.
1: हा, तू मागच्या वेळेस म्हटलं तो व्हायब्रेशन
0: तुमचं मायनर हार्टबीट जरी भीतीने चेंज झाली तर साप हातात डिस्टर्ब होतो
1: लगेच.
0: इतकं सेन्सिटिव्ह बॉडी सापाची.
1: आणि तू हँडल करताना कधीच झालेलं
0: नाही? भीती तेवढी नाही, मेंटली तेवढी प्रिपेअरनेस हातात, म्हणजे हँडल करत असताना नाही, टेक्निकल चुकांनी घडल्या. ओर मी रिलॅक्स झालो साप हँडल करत असताना, तेव्हा त्याने ती टेक्निकल
1: माझं थोडं काय
0: म्हणजे थोडं दुर्लक्ष आहे की मी आता एकीकडे नाक काढलेलं आहे पण माझं थोडं दुर्लक्ष झालंय. दुर्लक्ष झाल्यानंतर हात माझा त्याच्या समोर मूव्ह होतोय त्या पिरियडमध्ये, तर तो तितक्या जवळ होता की त्या मुव्हिंग होताना पाहून त्याने पटकन, आणि एका ह्याच्यात बाईट मध्ये तर असं झालं होतं. तोपर्यंत माझा अनुभव असा होता.
1: किती बाईट झाले तुला?
0: मला 11 वेळा विषारी साप जाऊ. तर त्याच्यात एका बाईट मध्ये माझा असं पहिले समज होता की नाक फणा काढल्याशिवाय कधी चावत नाही भो, तर त्यावेळेला नागाने तो समज खोटा ठरवला, त्याने फणा न काढता बोट धरून घेतलं. आणि दुसरं एक अजून होतं माझं,
1: सगळे बोटांवरच बाईट झाले
0: नाही, मांडीला पण झाला होता एकदा. तर तेव्हा त्याने तो असा

0: बोट धरून घेतला तर ते म्हणजे तेव्हा ते लक्षात आलं की तो इतका अलर्ट असतो आणि तो फणानं काढता देखील जाऊ शकतो हे तेव्हा त्यातनं लक्षात आलं. यानंतर काय गोष्ट लक्षात आली की साप जेव्हा मला हे सगळं घडलं आणि माझं बोट गेलं तेव्हा हे लक्षात आलं की डॉक्टरांचं ज्ञानही अतिशय तोकडं स्नेक बाईटमध्ये. म्हणजे मला आजपर्यंत एकही डॉक्टर असा भेटलेला नाही जो खात्रीशीरपणे सांगू शकेल की समोरच्या व्यक्तीला विषारी साप चावलाय म्हणून. त्यांचे MBBSच्या अभ्यासक्रमामध्ये न एक लेसन म्हणून पण स्नेक बाईट शिकवलं जात नाही, तीन पानं शिकवतात फक्त. त्या तीन पानात काय सांगतात ते की जोपर्यंत सिम्प्टम्स दिसत नाही, लक्षणं दिसत नाही तोपर्यंत तुम्ही ट्रीटमेंट सुरू करू नका आणि लक्षणांची वाट पाहणं म्हणजे 90% पेशंटला पोहोचवणं. विषारी साप चावल्यावर तुम्हाला काय त्रास होतो, नाक चावलं तर काय त्रास असतो, घोणस चावल्यावर काय होतो, हे जर तुम्ही कार्यक्रमामध्ये निरंतर लोकांपर्यंत पोहोचवलं तर हे लोकांपर्यंत गेल्याने म्हणजे नंतर माझा IMAच्या 16 डॉक्टरच्या टीमसाठी पण कार्यक्रम झाला तर माझा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी त्या टीममधले सगळ्या डॉक्टरांची आपापसात थट्टा मस्करी चालू होती की आम्ही डॉक्टर आहे आम्हाला काय सांगणार बॉस आपातलं. तर कार्यक्रम संपल्यानंतर त्यातले एक दोन डॉक्टर, एक ॲनेस्थेटिस्ट डॉक्टर शशांक कुलकर्णी आणि दुसरे डॉक्टर राजेंद्र नेते प्लॅस्टिक सर्जन नाशिकचे नावाजलेले, हे दोघं मला भेटायला आले. तर एक तर मनीष म्हणे सगळ्यात पहिले युअर नॉलेज इज जस्ट अमेझिंग म्हण, म्हणजे आम्हाला वाटलं होतं आम्ही डॉक्टर म्हटल्यावर आम्हाला सापत काय सांगणार बुवा, पण तुझा कार्यक्रम ऐकल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की तुझं नॉलेज हे अमेझिंग आहे म्हणे आणि त्यामुळे आम्ही तुझा नंबर IMAला रेकमेंड करतो म्हणे. म्हणजे डॉक्टर नसताना मी एकमेव व्यक्ती ज्याचा IMAच्या डिरेक्टरीत नंबर
1: हो क्या बात आहे.
0: तर त्यांनी ते रेकमेंड केलं की नको मनीषचा नंबर, मनीषचं स्नेक बाईट मधलं नॉलेज एवढं आहे तो गाईड करतो त्याचा नंबर मस्ट आहे, आपल्या सगळ्या डॉक्टरांना याने हेल्प होणार आहे. त्यामुळे मग त्यांनी तो नंबर माझा घ्यायला लावला IMAच्या डिरेक्टरीमध्ये. आणि मग त्यानंतर बऱ्याच डॉक्टरांकडनं मला फोन आले. त्यानंतर एक किस्सा असा झाला की तुमचं महालक्ष्मी थिएटर आहे त्याच्या बाहेर एक संकेत सरोटे म्हणून डॉक्टरांचा दवाखाना आहे बिलकुल खेटून, तर त्यांच्या तिथं एक घोणसाचं पिल्लू चावलेलं एक पेशंट आलं होतं आणि त्यांनी ते मारलेला सापही घेऊन आला होता बरोबर. तर त्याने तो पकडण्याचा प्रयत्न केला होता. तर पकडण्याचा प्रयत्न केला असताना तो इतरांना सांगत होता की हा बिन विषारी साप आहे बा तस्कर आहे. आणि मग त्या डॉक्टरांनी पण त्याचे अवस्था पाहून त्या डॉक्टरांनी मला कॉल केला की म्हणे गोडबोले सर जरा तुम्ही येता का म्हणे माझ्या इथं हॉस्पिटलला म्हणे एक केस आली आपल्याकडे. तर मी गेल्यावर ते पाहिलं ते घोणसाचं पिल्लू तर म्हटलं सर हे वायपरचं. आणि आता हे लोकांना अजून माहिती नाही, हे एक लोकांमध्ये खूप म्हणजे अज्ञान आहे की जन्मलेल्या कोणत्याही विषारी सापाच्या पिल्लाच्या विषाला मोठ्या सापापेक्षा 26 तीव्रता जास्त असते. व्हेनम टॉक्सिसिटी जी म्हणतो ती 26 जास्त आहे पिल्लाची. का जास्त आहे तर बाल संगोपन हा प्रकार नाही सापामध्ये. त्या पिल्लांना त्यांचं भक्ष्य स्वतः मिळवायचं असतं आणि मोठं व्हायचं असतं, त्यामुळे त्यांच्या लहानपणी विषाला तीव्रता जास्त असते जेणेकरून भक्ष्य लवकर मिळलं पाहिजे आणि त्याला खाता आलं पाहिजे. म्हणून नेचरने त्याला ती व्हेनम टॉक्सिसिटी जास्त दिली. म्हणजे समजा मोठा नाक चावल्यावर जर समोरचा तासाभरात मरणार आहे ना, पिल्लू चावलं तर 10 कार्यक्रम आटपू शकतो इतकी त्याच्या विषयाला तीव्रता जास्त असते. तर तो खूप सिरियस झाला. मग आम्ही त्यांना सांगितलं की याला 10 डोस लावा डायरेक्ट ASV. तेव्हा त्यांनी तो 10 डोस लावल्यावर त्या पोरामध्ये डेव्हलपमेंट दिसायला लागल्या. तर मग त्याच्यातनं डॉक्टर म्हणे खरोखर तुमची फार मदत झाली म्हणे, नाहीतर हा पेशंट हाताबाहेर जात होता म्हणे.
1: मंडळी मनीष रेग्युलर लेक्चर्स घेतो आणि त्याचे लेक्चर्स माझं प्रामाणिक मत आहे, मी यांना पण आवाहन करतो जे आपले ज्येष्ठ नागरिक संघ वगैरे आहेत, मनीषचे लेक्चर्स ठेवणं खूप गरजेचं आहे आणि ती गरज आहे फक्त खेड्यांमध्ये नाही शहरांमध्ये सुद्धा. मनीष नेहमीप्रमाणे तुला सॅल्यूट करतोय आणि आज आपल्याला मनीषने माझी एक ओळख डॉक्टर गायकवाडांची करून दिली आहे. पुढचे 2 रविवार आपल्याबरोबर डॉक्टर गायकवाड असणार आहेत आणि तो एक वल्ली माणूस आहे. तुम्ही यावर ऐकाल, म्हणजे तुम्ही जसं मनीषवर प्रेम करता ना तसं आता तुम्ही डॉक्टर गायकवाडांवर प्रेम करणार. मनीष
0: संपवण्यापूर्वी मी एक जरा एक रिक्वेस्ट सगळ्यांना करू इच्छितो की अनेक ठिकाणी आपल्याकडे मी असं बघितलं की आपल्या सगळीकडे कॉलन्यांमध्ये वगैरे गणेशोत्सव होतात, तर गणेशोत्सवांमध्ये नुसतं धांगडधिंगा DJ लावणं नाचणं कुदणं हे होण्यापेक्षा माझं असं सगळ्या त्या मंडळांना रिक्वेस्ट आहे की तुम्ही असे प्रबोधनात्मक कार्यक्रम घ्या, जेणेकरून तुमच्या परिसरातल्या लोकांपर्यंत हे ज्ञान जाईल आणि असा अपघात घडला तर काय करणं गरजेचं आहे, कसं आपण हॉस्पिटलपर्यंत जाऊ शकतो याचं ज्ञान तुम्हाला मिळेल. आणि मुळात आपल्या टिळकांनी जो गणेशोत्सव सुरू केला त्यामागचा उद्देशच हा होता की लोकांचं प्रबोधन व्हावं. तर मग नुसते गाणे धिंगाणे करून करण्यापेक्षा हे प्रबोधनात्मक असे निसर्गाशी निगडीत कार्यक्रम तुम्ही ठेवले, नैसर्गिकपणे निसर्ग संवर्धनाला हातभार लागणार आहे. त्यामुळे कार्यक्रम तुम्ही घेणं हे खरोखर, आणि मी या कार्यक्रमाचे कोणत्याही प्रकारचं मानधन मला इतकेच द्या तितकेच द्या असं कधीही कोणाला म्हणत नाही. तुम्ही मला तुमच्या भागापर्यंत येण्याची व्यवस्था जरी करून दिली तिथपर्यंत माझा प्रवास खर्च म्हणजे मी येऊन महाराष्ट्रात.
1: मंडळी याचं हे बोलणं बिलकुल ऐकू नका. कसं असतं, याने त्याचं आयुष्य या त्याला वाहिलेलं आहे, त्यामुळे त्याचा सन्मान योग्य रीतीने करा. काही काही गोष्टी आम्हालाही सांगू दे. मनीष नंबर सांग बेटा.
0: माझा नंबर आहे 98 50 97 97 14, 9850 97 97 14.
1: राव राव मंडळी, भेटूया. मनीष थँक्यू डार्लिंग.
0: धन्यवाद.